ऐतिहासिक सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM आनंदी रहा आणि आनंद लुटा.

अहो ऐकलत का? हो आमचा रेडिओ पुणेरी, हो आमचा रेडिओ पुणेरी. करदर्शन.

सिंधू, कावेरी, सरस्वती, गोदावरी अशा सर्व मंगलकारी पवित्र नद्यांच्या पाण्यानं शरीर आणि मनाची शुद्धी होते. म्हणून स्नान करण्यापूर्वी या नद्यांचं स्मरण करावं.

सर्व मंगल गोष्टीतील मांगल्याला कारणीभूत असलेल्या सर्व इच्छित गोष्टी साधून नेणाऱ्या व शरण जाण्यास योग्य अशा शिवपत्नी देवी नारायणीला वंदन या श्लोकात केले आहे. श्री गायत्री मंत्र.

गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यान पिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा आनंद लुटा.
2: अजी सुनते हो?
3: हाँ सुनी तो रहा हूँ.
2: क्या सुन रहे हो?
3: रेडिओ पुणेरी आवाज.
2: ओ

प्रिय श्रोत्यांनो, रेडिओ पुणेरी आवाज वर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण वट सावित्री व्रताच्या पवित्र पर्वावर एकत्र आलो आहोत. वट पौर्णिमा व्रताची परंपरा प्राचीन काळापासून चालत आली आहे. हे व्रत ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला केलं जातं आणि त्याची सुरुवात महाभारतातील सावित्री सत्यवान कथेतून झाली आहे. महाराष्ट्र, गुजरात, गोवा व उत्तर भारतातील विवाहित स्त्रिया हे व्रत पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी करतात. तर आता श्रोत्यांनो ऐकूया सावित्री माताची आरती.

प्रिय श्रोत्यांनो, आपण भारतामध्ये जे काही सण साजरे करतो त्यामागे काही ना काही आध्यात्मिक रहस्य जडलेलं असते. त्या कथेमुळेच प्रत्येक सण आपण आनंदाने व उत्साहाने विधीपूर्वक साजरे करतो. अशीच एक कथा सावित्री आणि सत्यवान. मद्र देशाचा राजा अश्वपती संतानासाठी कठोर तप करतात. अखेरीस देवी सावित्रीच्या कृपेने त्यांना कन्या होते. तिचे नाव सावित्री. सावित्रीने स्वयंवरात सत्यवानाला पती म्हणून निवडलं. पण ऋषींनी सांगितलं होतं की सत्यवान एका वर्षात मरणार आहे. तरीही सावित्रीने त्याच्याशी विवाह केला. एका दिवशी सत्यवान लाकूड तोडत असताना मृत्यू पावतो. यमराज त्याचा प्राण घेऊन जातात. सावित्री यमराजाच्या मागे मागे जाते. तिची भक्ती, बुद्धी आणि धर्मनिष्ठेने ही यमराजाला प्रसन्न करते. यमराजाने तिला अनेक वरदाने दिली होती. पित्याला राज्य दिलं होतं, स्वतःला पुत्र प्राप्ती, अखेरीस सत्यवानाचं जीवन परत मिळत. सावित्रीच्या श्रद्धा आणि निष्ठेमुळे सत्यवानाला पुन्हा जीवन मिळत. या कथेतून अशी शिकवण मिळते की श्रद्धा व निष्ठा पृथ्वीवर विजय मिळू शकतात. पतिव्रतेचं सामर्थ्य, सावित्रीचं प्रतिव्रत कर्माचं सर्वोच्च उदाहरण आहे. मोठं वृक्षाचं प्रतीक दीर्घायुष्य, धैर्य आणि अखंड सौभाग्याचं प्रतीक म्हणून मोठ्या वृक्षांची पूजा केली जाते. आजही सावित्रीचा हा आदर्श स्त्रियांसाठी एक प्रेरणास्थान आहे. चला तर श्रोत्यांनो ऐकूयात एक गीत.

इतर श्रोत्यांनो, अशा बऱ्याच काही कथा आपल्याला नवीन प्रेरणा देतात. त्यापैकी एक म्हणजे रामसीता कथा, कृष्णा अर्जुन संवाद, नल दमयंतीची कथा, भक्त प्रल्हाद कथा, गंगा अवतरण, अशा बऱ्याच कथा आहेत. त्यापैकी एक कथा म्हणजे नल दमयंती. निषद देशाचा राजा हा देखणा, शूर, उदार आणि रथचालनात अद्वितीय होता. विदर्भ देशाचा राजा भीमाची कन्या दमयंती ही साक्षात लक्ष्मीप्रमाणे सुंदर आणि सद्गुणी होती. एकदा नलाने पकडलेल्या हंसाने दमयंतीला नलाच्या गुणांची माहिती दिली. त्या संदेशामुळे दोघे एकमेकांवर प्रेम करू लागले. दमयंतीच्या स्वयंवरात देवताही आले होते, पण दमयंतीने नलालाच पती म्हणून निवडलं. कधी दैत्याने नलाला जुगारात फसवलं, नलाने राज्य गमवलं आणि वनवास पत्करावा लागला. राजेमुळे नलाने दमयंतीला सोडलं, पण दमयंतीने निष्ठा सोडली नाही. ती आपल्या पतीच्या शोधात व्याकुळ झाली, तरी तिचा विश्वास कधी डळमळला नाही. नलाने रथ चालक म्हणून कौशल्य मिळवलं. दमयंतीने युक्तीने त्याला ओळखलं. अखेरीस दोघे पुन्हा एकत्र आले आणि नलाने राज्य पद मिळवलं. तर श्रोत्यांनो, निष्ठा आणि प्रेम हे केव्हाही असफल होत नाही, त्याच्यामध्ये सफलता ही जडलेलीच असते.

प्रिय श्रोत्यांनो, आज आपण ऐकली निषद देशाचा राजा नल आणि विदर्भ कन्या दमयंती यांची अमर कथा. संकट कितीही मोठं असलं तरी प्रेम, निष्ठा आणि श्रद्धा याची ताकद सर्वांवर विजय मिळवते हे या कथेचं

नमस्कार, मी वर्षा उसगावकर. तुम्ही ऐकता आहात पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदित रहा आणि नेहमी सगळ्यांना आनंदित ठेवा.

नमस्कार मित्रांनो, आज प्रकाश वसंत सर आपल्याला नरेंद्रनाथ यांची जीवन गाथा सांगणार आहे, ज्यांना आपण स्वामी विवेकानंद या नावाने ओळखतो। तर त्यांचे जीवन चरित्र आणि त्यांच्या जीवनाचे बालपणीचे बरेच प्रसंग जे आपण कधीच ऐकले नसेल असे बालपणाचे निरनिराळे व रोचक प्रसंग प्रकाश सर आपणास सांगणार आहेत। तरी आपण ते शांत चित्ताने ऐकून घ्यावेत आणि जे प्रसंग आपणास आवडतील ते तुम्ही आम्हाला SMS द्वारे या नंबरवर पाठवा। नंबर आहे 7219193 आणि पुढच्या भागात तुमचे SMS नावासहित वाचले जातील। रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर। धन्यवाद।

नमस्कार, मी प्रकाश फासे। आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। आनंदी रहा, आनंद लुटा। काल आपण पाहिलं की आपल्याच मुलाची ज्ञानाची दुसरी बाजू केवढी प्रचंड आहे, आवाक्यात न मावणारी आहे हे प्रत्यक्ष बापाला माहीत नाही आणि बाप दिग्मूढ होऊन गेला। आणि अशा मुलापुढे आपण विवाहाचा प्रस्ताव ठेवतोय त्यांचं डोकंच चालेना, त्याच्या पुढे आपण पाहणार आहोत। अशा अवस्थेत आपल्या मुलाची लाडक्या नोरेंच्या विवाहाची चर्चाच करणं त्यांना अपराधीपणाचं वाटत होतं। पण दादा, तरी मला वाटतं नरेंद्रच्या ज्ञानगंगेचा एवढा प्रबळ प्रवाह विरक्तीच्या वाळवंटाकडे वाहू नये। मला मनापासून वाटतं त्यानं प्रवृत्ती मार्ग स्वीकारावा, आपल्या ज्ञानाचं आपल्या आयुष्याचं सार्थक करावं। अर्थात या साऱ्या घडामोडींची मला कल्पना नव्हती, परंतु मला वाटतं तरीही बिघडलं नाही। मी एक वेळ प्रयत्न करून पाहतो, तो काही हो, किती मोठा हो, महान हो, पण ग्रहस्थ म्हणून लौकिकात असावं असं त्याच्याविषयी मला मनापासून वाटतं। महेंद्र, मनापासून बाबूजींना समजावणीच्या सुरात समजवत होता, शांत करण्याचा प्रयत्न करत होता। त्यानंतर वजेंद्रने नरेंद्रला गाठण्याचा कित्येक वेळा प्रयत्न केला। कॉलेजात तर तो नियमित जात होता, पण कॉलेज सुटल्यावर नरेंद्र कुठल्या रस्त्याने कुठं जात होता हे कधीच कळत नव्हतं। वाचनालयात भेटत होता, तिथेही तो कित्येक दिवसात दिसला नव्हता। वजेंद्रला फारच आश्चर्य वाटलं, हा गडी असतो तरी कुठे आणि करतो तरी काय, कुठे जातो काय करतो काहीच कळत नाही। पंडित ज्वालाप्रसादाकडे जाऊन पाहिलं, काशीनाथ घोषालांकडे जाऊन पाहिलं, नित्य गोपाल उस्तादांच्या आखाड्यात जाऊन शोधलं, जिथं जिथं जात होता येत होता ते सगळं जणू बंदच झालं। फक्त बलराम डे रस्त्यावरच्या त्याच्या मठीत पाहावं तर तिथेही तो नाहीच। त्याच्या लाडक्या आजीला विचारलं तर ती म्हणायची, अरे बाबा सकाळपासून इथंच होता बघ, आत्ताच कुठे गेला कुणास ठाऊ, आणि केव्हा येणार हे तर अजिबात माहीत नाही। छे रे, वडीलधाऱ्यांची परवानगी घेऊन बाहेर पडण्याची पद्धत आहे का इथे? होय, सांगेन त्याला, तू आला होतास, कागदावर नाव लिहून ठेव तुझं बारीक। घरी दारी रस्त्यात कुस्तीच्या आखाड्यात संगीत सभेत सगळीकडे नन्नाचा पाडा। वजेंद्र निराश झाला, त्याला वाटलं बहुतेक दक्षिणेश्वरी ठाकुरांकडे गेला असेल, पण ही कल्पनाच होती, ती त्याला स्वतःला पटेना, आणि गेला तरी राहणार आहेस थोडे, झटकन जाईल आणि पटकन येईल। तसं म्हटलं तर दक्षिणेश्वर जवळ आहे, हा आता एकच ठिकाण पाहायचं राहिलंय, ब्राह्मो समाज। त्याचं बरं आहे, आपलं संडे के संडे दर रविवारी प्रार्थना होतात, तिथं हा ब्रह्मज्ञानी हमखास सापडेल। कुठल्या ब्राह्मण समाजात? तिथेही दोन भाग, साधारण की नवविधान। कधी ऐकलं होतं नरेंद्र आचार्य केशवचंद्रांना खूप मानतो, त्यांच्या नवनिधानमध्ये न जाता शिवनाथ शास्त्रीच्या साधारण ब्राह्ममध्येच जातो। त्यांची सभाही शिवनाथ बाबूंच्या जुन्याच घरात भरते। अखेर एक रविवार संध्याकाळी आपला अभ्यास आणि सगळे उद्योग सोडून वजेंद्र नोरेंच्या शोधासाठी शिवनाथ बाबूच्या घराचा रस्ता चालू लागला। सभेच्या वक्तशीरपणाची त्याला कल्पना होतीच, म्हणून सभा सुरू होण्याच्या आधी जाऊन पोचावं म्हणून लगबगीने गाडी करून त्याने ते ठिकाण गाठलं। पाहिलं तर नेहमीचंच दृश्य, सभेला प्रचंड गर्दी, केशवबाबूसाठी कोण उरला असेल असा गमतीचा विचार मनातून गर्दीतून वाट काढीत तो पुढे सरकला। त्याची अपेक्षा आणि प्रतीक्षा सफल झाली। वेदीच्या पुढच्या भजनी गायकांनी वेढलेला नरेंद्र त्याला दिसला, त्याच्यापर्यंत पोहोचणं फारच अवघड होतं, पण प्रार्थना सभा संपल्यावर तो त्याला आता कसंही करून गाठणारच होता। 7 वाजले, गॉंग वाजला म्हणजे सभेची समाप्तीची वेळ जवळ आली। त्या घनगंभीर आवाजात चौबाजूला निनादत असताना ऑर्गनच्या सुरात पाश्चात्य सुरावटी

शांतीमंत्र सुरू झालं. चकचकीत पितळी पात्रात मेणबाट कांड्या पेटून प्रकाशित राहिल्या. धूपपात्रातून सगळीकडे सुगंधी दरवळ पसरू लागला. त्यात संध्याकाळच्या थंड वाऱ्याच्या झुळकांनी येऊन अजून मजा आणली. वेदीवर दोन्ही बाजूनी आणि हॉलच्या मागच्या बाजूला तिन्ही ठिकाणी गॅसबत्त्या लावून ठेवलेल्या होत्या. वेदीवर विश्वनाथ शास्त्री आणखी कोणीतरी बसलं होतं. प्रार्थना संपली. सर्व थरातून शांती शांती शांती चे प्रतिसाद उमटले. नरेंद्रने खुणेसरशी तंबोरा उचलला, पटकन सुरात आणला आणि आपल्या साथीदाराला दिला. आपण मात्र पखवाज घेतला, त्याची दोन्ही पुढं ठाकठोक करून ठीक करून घेतली आणि थोडीशी स्तब्धतेची उसंता मिळताच ओंकार लावला. वजेंद्रला यात कशातच स्वारस्य नव्हतं, संगीताबद्दल त्याला कधी प्रेमच नव्हतं, पण नरेंद्रचं संगीत मात्र काळजाचा हृदयाचा ठाव घेत होत. एवढ्या सगळ्या प्रचंड गर्दीत पसाऱ्यात फक्त त्याला नरेंद्र हवा होता. या घडीला त्याचं गाणं हवं होतं, तेच अतिशय आवडीने कौतुकाने तो ऐकत होता. नेहमीच कार्यक्रमात त्याची दोन तीन गीत असायची, पण आज मन चलो निज निकेतने संपल्याबरोबर वेदीवरूनच त्याला इल्यमचा संकेत मिळाला. वीणा पखवास तिथंच ठेवून तो मागच्या रांगेत येऊन बसला. नंतर ध्यानाचा आदेश झाला. रांगेत बसलेल्यांनी वज्रासनं घातली आणि सर्वांनी डोळे झाकले, दोन्ही हात पुढच्या गुडघ्यावर ठेवले आणि दीर्घकाळ ओम म्हटलं. तिथं मग एक एकदम शांतता पसरली, श्वासाचाही आवाज ऐकू यावा. आता हा प्रकार कुठपर्यंत चालणार याच्याने वजेंद्र खरोखर त्रासला. 5-1 मिनिटं झाली असतील आणि अशी एक घटना घडली की त्याने ज्याची सुतराम कल्पना केली नव्हती. हजर असलेल्यापैकी काय कोणालाच काय, पण खुद्द नरेंद्रलाही असं घडेल असं वाटलं नव्हतं. या ब्रह्मसागरात माझा नरेन आला का? नरेन नरेन, अरे नरेन तू इथंच आहेस का रे? तुझा वियोग मला सहन होत नाही. ओला पंचा पिळावा तसा अंतःकरणाला पीड पडतोय रे. तुझी वाट पाहता पाहता अरे कुठे आहेस तू, कुठे आहेस तू? अवन कह गए अबहू न आये, लिहून हमारी खबरिया. हे निष्ठुर श्याम, बोलता बोलता गात भावविष्ट होत स्वतःच ठाकूर नरेंद्रला शोधत विक्षिप्तपणे प्रार्थना सभेत घुसले. झाला, सर्वांचा ध्यानभंग झाला, औचित्यभंग झाला, सगळा रंग विस्कटून गेला. ठाकूरांना त्यांचा पत्ताही नव्हता. विदेही अवस्थेत, भावभिमूर अवस्थेत स्वतःचा ताबा त्यांना सांभाळता येत नव्हता. झोकांड्या खात खात पडतोय अशा अवस्थेत ते पुढे पुढे वेदीच्या दिशेने सरकू लागले. समाजाच्या शिस्तीने हे अगदी विपरीत घडलं होतं. या विक्षिप्त संत महात्म्यामुळे समाज दोन वेळा दुभागला होता. एरवी शिवनाथ शास्त्री आपणहून दक्षिणेश्वरी गेले होते, पण मधल्या सगळ्या अनर्थकारी घटनांमुळे ठाकूरांबद्दल शास्त्री बॉनच्या मनात एक तिरस्कारच होता. जी ब्राह्मो मंडळी ठाकूरांकडे गेली ती तिथंच अडकली, त्याच्यापैकी फारच थोडी माणसं परत आली. म्हणून शिवनाथ बाबू ज्याला त्याला सांगत होते, काही करा पण त्या माणसाकडे जाऊ नका, त्याचं डोकं फिरलंय. खूप तपोसाधना केल्यामुळे त्या त्याच्यावर उलटले आहे, त्याच्या डोक्यावर परिणाम झालाय. म्हणून हा माणूस आता परमहंस तर नाहीच, पण साधा सज्जनही राहिला नाही, साधूही राहिला नाही. हा वेडाचार करतोय, वेडगळ आहे, बिन बोलवता खुशाल आमच्या सभेत घुसला. त्यांना बाहेर घेऊन जा, त्यांना इथे येऊन आमच्या सभेचा विचका करण्याचा काय अधिकार आहे? उठा उठा, त्यांना कोणीतरी बाहेर घालवा. हकला हकला सगळीकडून आवाज येत राहिला. ठाकूर मात्र वेदीजवळ उभे होते. मी माझ्या नरेनसाठी त्याचं गाणं ऐकण्यासाठी आलो आहे, कुठे आहे तो? सगळीकडे एकच कावकाव झाली. कोणी ठाकूरापर्यंत जाईना. अखेर शिवनाथ बाबू शेजारी असलेले सज्जन तावातावाने खाली येण्यासाठी उठले. तेवढ्यात कुणाला काय सुचलं कुणास ठाऊ, त्याने वेदीवरच्या बत्त्या विजवल्या, त्याच्याबरोबर मागच्याही बत्त्या कोणीतरी विजवल्या.

सगळीकडे अंधारच झाला. नाही म्हणायला मेणबत्त्याचा क्षीण मिणमिणता उजेड होता. ते ग्रस्त ठाकुरांपाशी पोहोचायच्या आतच पुढच्या रांगेतला नरेंद्र सिंहाच्या झेपेत पुढे सरकला. आपलं सगळं सगळं बळ एकवटून ठाकुरांना लहान मुलासारखं उचललं. वजेंद्रही पुढे आला. त्या दोघांनी मिळून ठाकुराचा अंधारातच मागचं दार गाठलं. नरेंद्रच्या दोन्ही हातात जागृत अर्धवट सावध त्या अध्यात मध्यात नसलेले ठाकूर निवांतपणे शांतपणे विचारत होते, भेटलास ना एकदाचा? वजेंद्रनं धावत जाऊन गाडी पकडून आणली. ठाकूर आणि नरेन त्यात घाईघाईने बसले. गाडी दक्षिणेश्वरी गेली. नरेन भेटूनही त्यांच्याशी शब्दच नाही तर सारे निरोपाचे दोन शब्दही बोलायला मिळाले नाही याची खंत मात्र वजेंद्रला अखेरपर्यंत लागली.

वजेंद्राचा प्रयत्न चालूच होता, काय करावं म्हणजे आपल्याला नरेनशी व्यवस्थित बोलता येईल। बाबूजींचा निरोप ऐकताच वरच्या कोर्टाचं समन्स होतं, तसं नरेन रात्री बाबूजी समोर आला। कारण एकमेव, विश्वनाथ बाबूजीला एकमेव चिंता, त्याचं कारण त्यांच्या प्रकृतीमध्ये अस्वस्थता येत होती। कारण एकच महत्वाचं, सरते शेवटी मन एकदम निकरावर आलं आणि आता मात्र सोक्षमोक्ष लावलाच पाहिजे, ब्रजेंद्रकडनं काही फारसं घडणार नाही म्हणून ते आजीकडे आले, नरेंद्रच्या लाडक्या आजीकडे, आणि त्यांनी नोरेनला निरोप पाठवला। आत आलेल्या सर्वांना बाबूजींनी बाहेर पाठवलं। आज मला नोरेन बरोबर एकट्याने खूप बोलायचंय, खूप बोलायचंय, जरुरीचं आहे। आज रात्री इथंच जेवणार आहे आणि गप्पात फार वेळ गेला तर मी इथंच झोपणार आहे। बरं बाई, बसा बोलत, आम्ही नाही मध्ये येणार, पण स्वयंपाक तयार झाला की द्यायचा ना आवाज, का तोही नाही। ठीक आहे। दिवाणखान्यात आता फक्त नरेन आणि बाबूजी होते। हा, आता मी बोलतो, बाबूजींनी सुरुवात केली। आता चार एक महिन्यात तू तुझ्या रिझल्टसह या अभ्यासातून आणि एकूणच विद्यार्थी जगातून बाहेर निघशील, मग पुढचा काय विचार ठरवला आहेस? अद्याप तरी काही स्पष्ट नाही बाबूजी। हे बघ नरेन, तू मोठा झालाय आता, स्वतःचा विचार तूच केला पाहिजे ना। हो, पण तशी गरजच वाटली नाही मला आजपर्यंत। ठीक आहे, तुझ्याबद्दल मी काय विचार केलाय तो सांगतो, पहा पटलं तर आणि वाग तसं सांगा। ऐकतो, तू कायद्याचं शिक्षण घ्यायचंस, माझ्या अनुभवाप्रमाणे सर्वार्थानं जीवनाचा निर्वाह करण्यासाठी, चरित्राचा गाडा चालवण्यासाठी वकिली हा उत्तम व्यवसाय आहे। आपल्या ज्ञानाचा त्यात उपयोग आहे, आपल्या व्यक्तिमत्वाचा त्यात प्रभाव आहे, बऱ्यापैकी पैसा आणि समाजात मानमान्यताही आहे। माझे एक ज्येष्ठ सहकारी वकील आहेत, निमाईचरण बसू, तू नाव ऐकलंयस त्यांचं, प्रसिद्ध माणूस आहे तो। त्यांच्याकडे जाऊन त्यांना त्यांच्या खटल्यात मदत करायची त्यांच्याजवळ मी बोललोय। व्यवसाय नीटनेट आला की येणारे अनुभव, कायद्याचे शिक्षण आपोआप येतात। ठीक आहे, आपण म्हणतात आपण जे सुचवताय त्याप्रमाणे जाईन मी निमाई चरणांकडे। तू एक उत्तम वकील होशील, प्रयत्न तर अवश्य करीन। शहाणा मुलगा, तुझा हा विनय पाहून मला खूप खूप समाधान वाटलं। खरं सांगू, कुणाशी बोललो नाही रे आजवर, पण नरेन तुझ्याकडे पाहिलं की व्यवसायात आला माझा सर्व शीण नाहीसा होईल, थकवा नाहीसा होईल, नुसतं तुझं दर्शनही माझ्या मनाला थंडावा देतं, शांतता देतं आणि माझं मन मोकळं होतं। आपलं अपार प्रेम आहे ना माझ्यावर। आता आणखीन एक गोष्ट स्पष्टपणे तुला विचारायची आहे आणि त्यावरच बरंच काही अवलंबून आहे, विचारा ना। तू लग्न केव्हा करणार आहेस? खरंच विचार केला नाही बाबूजी। मग आत्ता कर। अवघड आहे। काय अवघड आहे? विचार करणं की लग्नाचं ठरवणं? बाबूजी,

अगदी खरं बोलू का? आणि खरं स्पष्टपणे सांगायचं तर माझा विचार तुमच्या अपेक्षांना अनुकूल नाही. प्रत्येकाच्या आयुष्याला जगण्याला विशिष्ट अर्थ आहे. प्रत्येकाने आपलं ठरवलेलं कार्य, नियोजित कार्य वेगळं आहे, त्याची दिशा निश्चित आहे, त्याला स्वतःचा वेग आणि अखेर त्याचा अंतिम परिणाम याचं ज्ञान आहे. फार जडजड बोलू नको, नेमकं सोपं सहज समजेल असं सांगू. नाराज तर नाही ना होणार तुम्ही? त्याची कधी पर्वा केली आहे तू? इथं जे व्हायचं असेल ते होईल. प्रत्येक बापाला अशा अडचणींना प्रश्नांना तोंड द्यावंच लागतं राजा, त्याला त्याचा इलाज नसतो. प्रत्येक संसारी माणसाच्या मनात पहिला आणि सर्वात मोठा प्रश्न एखाद्या भूतासारखा भेडसावत असतो, माझी प्रजा, माझी मुलं नीट मार्गाला लागतील की नाही, त्यांची शिक्षण नीट होतील की नाही, मुलींना उत्तम कुळशील असलेल्या ठिकाणी त्यांचे विवाह होतील की नाही, त्या उत्तम तऱ्हेने नांदतील की नाही, मुले जाणकार होऊन आपल्या व्यवसायात यश मिळवतील की नाही, आणि अखेर आपल्या अपरोक्ष म्हणजे मी जो हा वाढवलेला पसारा आहे, मांडलेला डाव आहे, त्याचं काय होणार? अगदी पुराण काळातल्या गोष्टी घ्या, सम्राटांनी याच गोष्टीची उत्तर शोधित जावं लागलं. रामायणातला दशरथ काय कमी पराक्रमी होता? काय झालं शेवटी? पुत्राचा शोक करत करतच, पुत्राची वाट डोळ्यात प्राण आणून पाहत पाहतच त्याला मृत्यूला स्वीकारावं लागलं. पांडवांचा पराक्रम तर त्यांचा बापही पाहू शकला नाही, आणि 100 कौरवांची सत्ता लालसा दिसण्याचं सामर्थ्य बापाच्या अंधदृष्टीला नव्हतं. असं का म्हणताव तुम्ही बाबा? बाबूजी असं नकाव बोलू, मी काही म्हण, पण तू म्हण आता तुला काय सांगायचंय, काय म्हणायचंय ते. तसं तर म्हणूनच तू चुकला आहेस, तुला काय म्हणायचं ते. पण अशा मोठी चिवट असते रे, आशेवर तर माणूस जगत असतो. म्हणून तुझ्याकडे अधिक स्पष्ट पण सोप्या शब्दात मी उत्तर ऐकू इच्छित आहे, सांग. बाबूजी राग मानू नका, वाईट का अजिबात वाटून घेऊ नका, आणि माझी काळजी खरंच करू नका. माझा मार्ग मीच अद्याप स्पष्टपणे पाहू शकलो नाही, तर मी तुम्हाला काय सांगणार? मात्र एवढं निश्चित, याची खात्री बाळगा, भरपूर पैसा कमावून परिवाराचं पोषण करीत, आटीतटी करीत, आयुष्य कंठित राहून एक दिवस मरून जाण्यासाठी माझा जन्म झालेला नाही, हे मला मात्र पूर्णपणे माहीत आहे. अविद्येच्या घोर अंधारात घुटमळत राहणारे, स्वतःला बुद्धिमान, धीट आणि पंडित समजणारे, लोचट भोगाची लालसा बाळगणारे खऱ्या ज्ञानाच्या प्रकाशाला मुकले आहेत. ह्या दांभिक आणि भोगी लोकांचा समाज नाना प्रकारच्या दुःखाने हैराण झालेला आहे, आणि तरी अशी अंधळी अनुकरणता आपल्याला सर्वनाशाच्या खड्ड्यात पाडित आहे हे मला भगवत नाही. काळाच्या ओघात नष्ट झालेल्या श्रेष्ठ आणि चिरंतन धर्माचं सार्वकालीन सार्वजनिक स्वरूप स्वतःच्या जीवनात आणून त्या धर्माचं जिवंत उदाहरण म्हणून स्वतःचं जीवन लोकांपुढे ठेवणं हेच माझं या जन्मातलं प्रयोजन आहे, कार्य आहे, ध्येय आहे असं मला वाटतं. एक पुत्रप्रेमी बाप म्हणून हा मार्ग चालण्यास तुम्ही तुमच्या लाडक्या नरेंद्र आशीर्वाद द्या. चाकोरीचं आयुष्य तर कोणी घालवेल, ते मला मानवण्यासारखं नाही. मी कोण्या कुलवंताच्या कन्येला सुखी करू शकणार नाही. माझी आहिक ऐश्वर्याची, भोगाची इच्छा उदय होण्यापूर्वीच, उगम होण्यापूर्वीच आटून गेली आहे. आपण मला खरं सांगण्याचा स्वच्छ स्पष्ट आदेश दिला म्हणून मी हे आपणाला सांगण्याचं धाडस करू शकलो. पण त्याचबरोबर ईश्वर साक्षीने वचन देतो की तुमचा वारस म्हणून जी काही माझ्या

जबाबदारी पडेल ती पार पाडण्यात मी यावशी कसूर करणार नाही. आपल्या नावाला, आपल्या लौकिकाला, आपल्या प्रतिमेला एवढासाही धक्का येईल, बसेल, कमीपणा येईल असं माझ्याकडून काही घडणार नाही. माझ्या सर्व जबाबदाऱ्या, माझी सर्व कर्तव्य मी निश्चितपणे पार पाडेल याची मात्र खात्री बाळगा. अशा भाषेत नरेंद्रने वडिलांच्या विवाहाच्या प्रश्नाला त्याला साजणारं, त्याला पटणारं आहे ते खरं खरं उत्तर दिलं. आणि परत त्याचे लाडके बाबूजी विचारात दिगमूड राहिले. आणखी पुढे काय होतं हे आपण पुढच्या भागात पाहू. म्हणून मी तुम्हाला मनापासून नमस्कार करतो. आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा. धन्यवाद.

0: स्वयं को सशक्त बनाने के लिए सुनिए शिवानी बहन के श्रेष्ठ विचार।
1: नो स्मोकिंग जोन जैसे बन गए हर जगह, वैसे नो एंगर जोन। इधर गुस्सा नहीं कर सकते, आया तो बाहर जाओ, कर क्या। यहाँ नहीं कर सकते, यहाँ नहीं कर सकते। क्यों स्मोकिंग के लिए क्यों अलग जगह बनाई, क्यों नहीं कर सकते सबके बीच? क्योंकि कर आप रहे हैं, नुकसान हमारा हो रहा है। इसी तरह गुस्सा कर आप रहे हैं सारे वातावरण में और सब लोगों का नुकसान हो रहा है, तो आप जाइए वहाँ वो कमरा है, उधर गुस्सा करिए, वापस आइए।
0: आप सुन रहे हैं पुणेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियाँ बांटो।
2: नमस्कार, अलग प्रेमी रसिक श्रोते हो, नमस्कार। तुम्ही ऐकत आहात पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM आणि तुम्ही आहात आरजे जगदीश सोबत। खास अलग प्रेमी रसिक श्रोत्यांसाठी आणि अलगकरणा संधी मिळावी यासाठी वाहिलेल्या कुरकुरीत, खुसखुशीत, रंगतदार, तजेलदार, मजेदार, उठावदार, दमदार, बहारदार आणि दिवसेंदिवस अलक प्रेमी रसिक श्रोते हो तुमच्या आणि अलगकर मित्रांच्या गळ्यातील ताईत झालेल्या कार्यक्रमात अलगची झलक मध्ये अलग तुमची रसिक श्रोते हो झलक आमची। अलक प्रेमी रसिक श्रोते हो, आज 21 जून 2026 आणि अलगची झलक प्रयोग क्रमांक 207। अलक प्रेमी रसिक श्रोते हो, खरंच तुम्ही कमाल आहात, कमाल कमाल कमाल आहात। एकापेक्षा एक भन्नाट अलग तुम्ही लिहित आहे। अलग मध्ये दिवसेंदिवस तुमच्या प्रगल्भता येत चालले, प्रौढत्व येत चालले। भाषिक सौंदर्याच्या दृष्टीने आणि अलकत्वाच्या दृष्टीने तुमची अलग ही रुबाबदार होत चालली। अलक प्रेमी रसिक श्रोते हो, रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM रेडिओ जॉकी म्हणून मला तुमचा सार्थ अभिमान आहे आणि केवळ तुमच्या आणि तुमच्या कृपा प्रसादामुळेच अलगची झलक प्रयोग क्रमांक 207 पर्यंत पोहोचलेला आहे। अलग प्रेमी रसिक श्रोते हो, अशी सात पुढे मिळेल याची आरजे जगदीशला खात्री आहे। वळू या प्रयोग क्रमांक 207 मधील पहिल्याच अलगकडे। अलगकार सुलभा सत्तुरवार पुणे येथून लिहितात। नवऱ्याचा अपुरा पगार, सासू सासऱ्यांची औषधे, मुलांचा शाळेचा खर्च भागवताना तिचा जीव मेटापटीला आला होता। तिरमिरत ती घराबाहेर पडली, वाटेतील गणपती मंदिरात क्षणभर टेकली। तिथे 80-85 वर्षाच्या आजीबाई दुर्वा फुले विकत होत्या। पोरी पोरी, इथे मोदकांना खूप मागणी आहे, कळशील काय? तिने झटकन उठून आजीला आणि गणपतीला नमस्कार केला। अलगकार सुलभा मानाचा मानाचा मुजरा त्या 85 वर्षाच्या आजींना, ज्यांनी आयुष्याला कंटाळलेल्या एका महिलेला, गृहिणीला प्रेरणा दिली। खरंच असं काम करत राहा की ज्याच्यामुळे आपल्याला कधी कमी पडणार नाही। परमेश्वराची पूजा, परमेश्वराची सेवाही झाली आणि त्यातून 4 पैशांची कमाई झाली। वा, खूपच सुंदर, अप्रतिम, अभिमानास्पद अशी गोष्ट। वळी या पुढच्या अलगकडे। ठाणे येथील अलगकार अजित माडकर लिहितात, अर्थात बऱ्याच दिवसांनंतर। आज त्यांचा 75 वाढदिवस होता। रात्रीचे 12 वाजायला फक्त 10 मिनिटे उरली होती, तरी मुलांच्या त्यांच्या मुलाचा लंडनहून फोन आला नव्हता। ते निराश झाले आणि बायको सोबत झोपायला जाणार इतक्यात दारावरची बेल वाजली। त्याने दरवाजा उघडला, समोर मुलगा सून आणि नातवंड उभी। वा अलकार अजित, जिंकलात तुम्ही, जीत गया, म्हणजे तुम्हाला 100 पैकी 100 गुण। काय धक्का तंत्र वापरलंय, म्हणजे मलाही क्षणभर त्या ठिकाणी तोंडात शिव्या आल्या होत्या, मनामध्ये त्या ठिकाणी लाखोली आली होती की काय ही मुलं, काय हा मुलगा, एकुलता एक असेल किंवा दोघं तिघं असतील, पण आई वडिलांच्या वाढदिवसासाठी वाट बघायला लावायची। पण तो आला आणि मला वाटतं तो आला, त्याने जिंकलं आणि तेव्हा त्यांच्या म्हणजे आजोबांच्या चेहऱ्यावर जे समाधानाचा सुस्कार असेल ना, आनंदाची जी लकेर असेल, ती माझ्या डोळ्यासमोर सचित्र उभी केली आणि मला वाटतं सगळ्या अलगकार मित्रांच्या समोरही ती नक्कीच उभी राहिली असेल। वळूया पुढच्या अलगकडे। छत्रपती संभाजीनगर येथून अलगकार अश्विनी सुहास मिश्री कोटकर लिहितात, दोघेही एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडाले होते। लग्न करून सुखी संसाराचे स्वप्न रंगवत होते, पण अचानक झालेल्या अपघातामुळे तिने दोन्ही डोळे गमावले आणि त्या रंगहीन दुनियेत त्याने तिची कायमची साथ सोडली। कठीण समय येता कोण कामास येतो असं उगाच म्हटलं जात नाही। खरंच

अशा संकटात साथ सोडणारे काय उपयोगाचे? आणि कसलं ते प्रेम, ते तकलाद प्रेम, ते तात्पुरतं प्रेम? मला वाटतं वेळीच त्या ठिकाणी अशा प्रेमापासून सुटका मिळाली, यापेक्षा आणखी वेगळं ते काय असावं? अलकप्रेमी रसिक श्रोते हो, अशी माणसं आपल्याला अंधारात टाकतात आणि स्वतः मात्र उजेडाचा आनंद घेत फिरतात, अशा माणसांना परमेश्वर काय ती शिक्षा नक्की देत असेल, नाही का? ऐकूया पुढची अलग. खंडोबामातल्या आंतरराष्ट्रीय मंच सन्मान तळेगाव दाभाडे येथून दादासाहेब या टोपण नावाने लिहिणाऱ्या अलगकार हृदय जॉकी श्री अमरदीप सुनंदा पंडेनाथ मखामले लिहितात. रस्ता ओलांडताना भरधाव मोटार सायकलने मोराला उडवले, एकच झुंबड उडाली, आरडाओरड झाला, वाट्टेल त्याने वाट्टेल तसे मोर पंख खेचून उपटले आणि पळ काढला. अलकार अमरदीप सुन्न करणारी अलक आहे, इतके कसे स्वार्थी संधी साधू आपण माणूस म्हणून घ्यायला कलंक आपल्याला लागलाय, काळी माप फासलाय. खरं म्हणजे तो मोर कदाचित जिवंत असेल, तो मोर त्या ठिकाणी हतबल झाला असेल, असहाय्य झाला असेल, त्याला योग्य वेळी आपण डॉक्टरकडे घेऊन गेलो असतो तर तो जगला असता. पण सेल्फीच्या जमान्यात, म्हणजे सेल्फीजच्या जमान्यात आपण दुसरं काय बरं करू शकतो? मला वाटतं हेच जास्त सहेतुक आहे की माणूस स्वार्थाने आंधळा झालाय असं म्हणायला पाहिजे. मोरपीस मोराने तुम्हाला दान केली असती हो, जर त्याला तुम्ही डॉक्टरकडे घेऊन गेला असतात आणि त्याचा जीव वाचवला असतात. अलकप्रेमी रसिक श्रोते हो, या दुःखद घटनेनंतर वळूया म्हापसा गोवा येथील अलकार डॉक्टर आरती दिनकर लिहितात. मारामारी सुरू होती, एक माणूस म्हणाला थांबवाय भांडण, दुसरा म्हणाला आम्ही ईट का जवाब पत्थर से देंगे. माणूस म्हणाला अरे विटा आणि दगड हे घर बांधण्यासाठी असतात, घर बांधण्यासाठी, घर पाडण्यासाठी नाही. अलकार आरती सर्वात प्रथम तुम्हाला मानाचा मुजरा, मानाचा मुजरा म्हणजे आतापर्यंतच्या अलक मधील माझ्या मते सर्वोत्तम अलक आहे, कारण याच्यात सुविचार आहे, याच्यामध्ये प्रसंग आहे, याच्यामध्ये घटना आहे, याच्यामध्ये घडणं आहे, याच्यामध्ये घडवणं आहे. खरंच मानाचा मुजरा अशासाठी की तो माणसाने, त्या माणसाने दगडाचा विटांचा योग्य उपयोग सांगितला. विध्वंसापेक्षा विनाशापेक्षा नेहमीच विकास महत्वाचा असतो, याचं विस्मरण आपल्या सगळ्यांना झालंय आणि त्याच्याबद्दल योग्य ती समज तुम्ही अलकून दिली, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. अलकप्रेमी रसिक श्रोते दिग्रस यवतमाळ येथून अलंकार अरुणा दुग्गलवार लिहितात. भरती ओहोटी, त्या उंचच उंच प्रचंड लाटा उसळून किनाऱ्याकडे यायच्या आणि खडकळ आपटून त्याचे सूर्यकिरणात सुंदर रंगीत तुषार उडायचे. ते दृश्य अनिमिष डोळ्यांनी बघायला किनाऱ्यावर प्रचंड गर्दी जमायची. आता ओहोटीला संत शांत लाट किनाऱ्याला भेदून पुन्हा सागरात परतते, पण एकटीच, गर्दी नाही आणि दर्दीही नाही. अलंकार अरुणा, लाटेची करुणा तुम्हाला बरोबर कळली, पण मला असं वाटतं की गर्दी नसती तरी दर्दी नक्कीच असतील, कारण ओहोटीच्या वेळेला सुद्धा ओहोटी लागलेला समुद्र शांतपणे बघणारे माझ्यासारखे काही लोक समुद्र किनाऱ्यावर असतातच, त्यापैकी एका दुसरा दर्दी त्या लाटेला नक्की दिसला असेल, पण तो जाता जाता असेल, म्हणून कदाचित तुमच्या अलग मध्ये नसेल, म्हणजे तो तिथे प्रवासी म्हणून गेला नसेल, फक्त ओहोटी बघायला गेला असेल आणि तोपर्यंत ती लाट समुद्रामध्ये खोलवर गेली असेल म्हणून ती दिसली नसावी. पण भरती ओटीत, भरती ओटीच्या चक्रामध्ये लाटेचं काय दुःख असू शकतं ते मात्र तुम्ही अगदी संयमी पद्धतीने आणि समर्पक शब्दामध्ये मांडलं तुमच्या या मांडणीसाठी मानाचा मुजरा. अलकप्रेमी रसिक श्रोते वळूया नाशिक येथील अलकार विमल बागडे काय लिहितात ऐकू. शिस्त लावण्याच्या नादात आई त्याला सारखी बोलत असे, सारे जण त्याला बोलू लागले, सूचना देऊ लागले, त्याने बोलणे सोडले. अलकर विमल कमाल आत्मे, शिस्त लावण्याच्या नादात आई त्याला सारखी बोलत आणि सारेच जण बोलत होते, आता त्याने बोलणे सोडले. पण मला अलकर विमल असं सुचवायचंय, त्याने बोलणं सोडलं असलं तरी चालेल, ऐकणं सोडू नये, कारण हेच ऐकणं त्याला कधीतरी ऐकवण्यासाठी उपयोगी पडेल आणि त्यातून त्या ठिकाणी तो काहीतरी शिकू शकेल. मला वाटतं

ही सकारात्मक ऊर्जा त्याच्या अंगी नक्कीच आली पाहिजे. ऐकूया पुढची अलग. अलगकर आभासपर्शी कविवर्य वैद्यराज भोपाल त्र्यंबक देशमुख नाथ सदन पिंपळनेर तालुका साक्री जिल्हा धुळे येथून लिहितात. कार वेळेत दुरुस्त न झाल्याने आम्ही रिक्षानेच एका लग्नाला गेलो तेव्हा माझीच कार घेऊन गॅरेजवाला त्याच लग्नाला आलेला मी पाहिला. वा अलगकर भोपाल, मला तुमची अलग वाचल्यानंतर अलग ऐकल्यानंतर प्र आत्र्यांचा तो परीट आठवला. परीटा येशील कधी परतुनी, हातोहात रुमाल लंपास करून परीटा येशील कधी परतुनी, लग्नातला कोट मानेवर उसवनी परीटा येशील कधी परतुनी. अशा प्रकारची काहीतरी ती विडंबन काव्य होत परीटा येशील कधी परतुनी. आणि हे त्यांना सुचलं होतं पाखरा येशील कधी परतुनी नावाच्या कवितेवरून. आणि मग त्यांनी धमाल करली होती ती धमाल इथे मला वाटते. आणि तुमच्या आगळ्यावेगळ्या अलकला मला खास मुद्र द्यावाचा वाटतो, कारण अशा प्रकारचे मिश्किल अलक असू नयेत का प्रश्नही पडतो. अलकत्व अलकत्व याच्यामध्ये आहे का असाही प्रश्न पडतो. पण मला वाटतं अशा हलक्या फुलक्या प्रसंग मांडणाऱ्या आणि त्यातून काहीतरी त्या ठिकाणी व्यक्त करणाऱ्या अलक आपल्याला काहीतरी शिकवतात आणि समजवतात सुद्धा खूप छान. चिपळूण येथील अलंकार अनुपमा या टोपणमध्ये लिहिणाऱ्या स्वाती कारले लिहितात. हक्क सोड प्रमाणपत्र सही करून ती सर्वांच्या शुभेच्छा घेऊन कार्यालयाच्या बाहेर पडली. आज कायद्याचे शिक्षण पूर्ण करून तोच प्रसंग भाचीच्या बाबतीत आल्यावर वकील पत्र घेऊन न्यायालयाच्या आवारात शिरली. वा वा अलंकार स्वाती अनुपमा आहात तुम्ही. आणि स्वाती नक्षत्रासारख्या भरसलात सुद्धा खूपच छान अप्रतिम मस्त. म्हणजे यातून तुम्हाला त्या ठिकाणी बऱ्याच गोष्टी सांगायच्या आहेत. तिने त्या ठिकाणी आपलं सगळे हक्क सोडले, भाचीने कदाचित सोडले नसतील. भाचीने त्या ठिकाणी भाचीवर प्रसंग आल्यानंतर मात्र ती तिच्या बाजूने उभी राहिली आणि ती त्या ठिकाणी आपल्या भाचीला न्याय मिळवून देण्यासाठी नक्कीच कारण ठरणार आहे. वा अलंकार अनुपमा अलंकार स्वाती अप्रतिम छानच. ऐकूया पुढची अलग. सोलापूर येथून अलंकार सौ विद्या चव्हाण माने लिहितात. मुली समुद्र किनारी फिरून आल्या होत्या आणि त्यांच्या लाडक्या बाईंना सांगत होत्या अंगावर आदळणाऱ्या लाटा पायाशी येऊन कुजबुजणारे शिंपले घसरणारी ओलस रेती आणि वाऱ्याचा थंडगार हळुवार स्पर्श न पाहिलेल्या समुद्राचं इतकं जिवंत चित्र त्या रंगवत होत्या. बाई मात्र शांतपणे ऐकत होत्या, प्रत्येक शब्द मनात साठवत होत्या आणि क्षणभरातच त्यांच्या डोळ्यात सागर दाटून आला. कारण आज पहिल्यांदाच त्यांना खरा समुद्र दिसला होता तोही अंध मुलींच्या नजरेतून. अलंकार विद्या काय अफाट विद्या हो तुमच्याकडे. शेवटच्या वाक्यामध्ये कळलं की बाई किती दिलखुलासपणे त्या ऐकत होत्या आणि त्या मुली सुद्धा किती सुंदररित्या ते सगळं समजवून सांगत होत्या. आणि सगळ्यात शेवटी कळलं की त्या मुली पाहू शकत नव्हत्या, पाहू शकत नसल्या तरी लाडक्या बाईंना त्यांनी सांगितलं होतं. आणि इतकं सुंदर चित्र त्यांनी उभं केलं. मला वाटतं की माणसं डोळस असतात ती सुद्धा हे सगळं पाहू शकत नाहीत किंवा इतक्या ताकदीने पाहू शकत नाहीत जितक्या ताकदीने या मुलींनी पाहिलं, या मुलींनी ते अनुभवलंय, या मुलींनी ते वर्णन केलंय. अलकप्रेमी रसिका श्रोतो 4 वाजता सुरू होणारा अलकची झलक हा कार्यक्रम तुम्ही नित्य नियमाने दर रविवारी ऐकता. सूचना एकच करावीशी वाटते की तुम्ही प्रत्यक्ष ऐका, रेकॉर्डिंगवर अवलंबून राहू नका. रेकॉर्डिंग तुम्हाला मिळणारच आहे पण तुम्ही कार्यक्रम ऐकत राहिलात तर त्याची पोत त्याची नोंद ही पुणेरी आवाजच्या कार्यालयात होते. आणि मग सगळ्यात जास्त ऐकला जाणारा कार्यक्रम असं अशा प्रकारची एक नोंद आपल्या नावावर होईल. शिवाय पुण्यामध्ये जे राहतात त्यांनी हा कार्यक्रम आवर्जून रेडिओवर ऐकावा, म्हणजेच FM चॅनल ऐकून ऐकावा. FM वर जर तुम्ही ऐकलात तर तशा प्रकारची नोंद ताबडतोब तिथे होईल आणि त्यामुळे आपल्याला अधिक अधिक जास्त श्रोते असल्याचा सन्मान बहुमान प्राप्त होऊ शकतो. अलकप्रेमी रसिक श्रोते, पण एक गोष्ट मात्र मला सांगायची वाटते, प्रेम कुठेही कमी होऊ देऊ नका, आटू देऊ नका, ऐकत राहा कायमच संपूर्ण पुणेरी आवाज. आज तुम्हाला 2 कार्यक्रम ऐकायचे आहेत. या कार्यक्रमानंतर लगेच 5 वाजता पाने चाळता चाळता कार्यक्रम असणार आहे आणि त्याच्यामध्ये आणखीन 4 पुस्तकं आपण घेणार आहोत.

तुम्हाला तोही आनंद घ्यायचा आहे. शिवाय पुणेरी आवाज 107.8 FM वतीने मी असं सांगू इच्छितो, वेगवेगळे कार्यक्रम असतात, ते कार्यक्रम तुम्ही ऐकत राहा, आस्वाद घेत राहा. तुम्हाला एखादा कार्यक्रम आवडला किंवा तुम्हाला एखादा कार्यक्रम करावा असं वाटला तर तोही सुचवा, आणि जास्तीत जास्त कार्यक्रम कसे वाढतील याचा विचार करा. आणखीन एक अत्यंत महत्वाची सूचना, 4 वाजता कार्यक्रम सुरू झाला की 4:15 पर्यंत आपला पहिला भाग चालतो, 4:15 ते 4:30 पुन्हा गाणी लागतात, संगीताचा कार्यक्रम असतो. मुद्दाम आपण तो कार्यक्रम ठेवला आहे की तुम्ही त्यातून थोडंसं बाहेर यावं, गाण्यांचा आनंद घ्यावा, आणि मग पुन्हा त्या ठिकाणी कार्यक्रम लागतो अलगची झलक. ऐकत राहा पुणेरी आवाज, आनंदी राहा, आनंद लुटा. धन्यवाद.

0: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. मी स्मिता जयकर, आनंदी रहा, आनंदवान.
1: तुम्ही ऐकत आहात पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM. आणि तुम्ही आज अर्जित जगदीश सोबत रंगद्र आणि बहारदार कार्यक्रमात अलगची झलक मध्ये अलग तुमची रसिक श्रोते हो, झलक आमची अलग प्रेमी रसिक श्रोते हो. आज 21 जून 2026 आणि अलगची झलक प्रयोग क्रमांक 207. अलग प्रेमी रसिक श्रोते हो, आतापर्यंत 10 अलग तुम्ही ऐकलेल्या आहात. 10 अलग म्हणजे 10 विषय, आणि 10 विषय नव्हे तर 10 वेगवेगळी स्थळं आणि तिथून त्या ठिकाणी आपल्याला पाठवलेल्या या अलक आहेत. नवनवीन अलककार अलक लिहित असतात, जुने अलककार अतिशय ताकदीने अलक लिहितात, म्हणून अलकची झलक हा कार्यक्रम रसिक मान्य झाला आहे. हा कार्यक्रम रसिकांच्या गळ्यातील ताईत होत चालला आहे. अर्थात याचं सगळं श्रेय माझ्या गुणी अलककार मित्रांनो, तुम्हाला आणि फक्त तुम्हाला आहे. एकापेक्षा छान अलग तुम्ही पाठवा, पाठवत राहा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना अलग पाठवायला सांगा, समूहांना अलग पाठवायला सांगा. समूहामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम घ्या, जेणेकरून अलगचा प्रसार होईल, प्रचार होईल. अलग प्रेमी रसिक श्रोते, आता अर्जित जगदीश वळतोय प्रयोग क्रमांक 207 14-21 जून 2026 कार्यक्रमातील पुढच्या अलग कडे, जी आपल्याला पाठवली आहे कोल्हापूर येथून अलगकार सौ क्षितिजा कुलकर्णी, रुकडी तालुका हातकणंगले येथून. पाणी पाणी पाणी म्हणत आज तोंडचेच पाणी पळाले. वा अलगकार क्षितिजा, एक दोन वाक्यामध्ये तुम्ही अलग सांगता, एक दोन वाक्यामध्ये गोष्ट सांगता, कथा सांगता, आणि ती कथा त्या ठिकाणी आपल्याला कुठल्या कुठे घेऊन जाते. मी नेहमी तुमच्याच नव्हे सर सर्व मित्रांच्या, अलगकार मित्रांच्या अलग बद्दल असं म्हणतो, अलग असते छोटी गोष्ट सांगते मोठी, अलग असते लहान असे किती महान. खरंच अलग प्रेमी रसिक श्रोते, बघा ना पाणी पाणी म्हणत आज तोंडचेच पाणी पळाले, आणि किती खरं आहे, किती वास्तव आहे, किती वास्तवदर्शी आहे समाजाच्या चाललेल्या सध्याच्या परिस्थितीवर केलेलं अगदी टोकदार भाष्य आहे. म्हणजे किती दणकेबाज असा संदेश या अलग पण दिलाय की आपल्या तोंडचेच पाणी पळाले. खरंच आहे, पाणी पाणी म्हणत आज तोंडचेच पाणी पळाले. जल है तो कल है असं आपण म्हणतो. मी तर त्याच्या पुढे जाऊन एक घोषवाक्य तयार केले, ज्याला असेल अक्कल, ज्याला असेल अक्कल तोच वाचेल जल, तोच वाचवेल जल. अन्यथा हीच परिस्थिती आपली येईल की आपल्याला दैकन तोंडचं पाणी पळणे म्हणजे संकट येणे, आपल्या जलसंकट येईल, आणि जलामुळेच पाण्यामुळेच तिसरं महायुद्ध पेटेल असंही त्या ठिकाणी भरत गणनी सांगून ठेवलंय. आपण सगळ्यांनी सावध झालं पाहिजे. खरंच सावध नाही झालो तर आपल्याला त्या ठिकाणी असंच भोगावं लागेल. ऐकूया पुढची अलग. पणजी गोवा येथून अलगकार सौ वर्षा साठे शिंत्रे लिहितात, तो तसा अभ्यासात बेताचा म्हणून येता जाता ओरडा खात असे. सर्वांचा तसा जो नावडतात म्हणून त्याची शिकवणीची फी भरली गेली नाही, इतरांच्या तुलनेत त्याला महत्वही नाही. यंदा 10वीच्या बोर्डात त्यांनी चक्क 95% आणले. अलगकार वर्षा आपल्याकडे नावडतीचं मीठ अळणी असतं असं म्हणतात, आणि मग हीच माणसं त्या टीकेला, त्या टोमण्यांना, त्या टिप्पणीला सकारात्मक घेतात, त्या टिप्पणीतून काहीतरी शिकतात, आणि मग त्यामुळे त्या ठिकाणी त्यांना अशा प्रकारचं यश प्राप्त होतं. न हरलेल्या त्याला 95% मिळालेल्या त्याला, आणि कल्पना केलेल्या तुम्हाला मानाचा मानाचा मुजरा. खूपच छान. ऐकूया अंबाजोगाई येथून अलगकार भारतकर बीटी लिहितात, गुण्या गोविंदानं लोकशाही नांदवली, अन्याय अत्याचार मुकाटपणाने सहन करत एके दिवशी तिच्यावर झुंडीची दुष्ट नजर पडली. संवाद हरवला, घोषणांचा गोंगाट वाढला, तिचा आवाज मात्र आताच दाबला. सत्य पायदळी तुडवून विवेक कोपऱ्यात उभा राहिला, ती आजही जिवंत आहे.

स्वतःच्या घरात आश्रय शोधत शोधत अलकार भीती शिट्टी मारायची वाटते तुमच्या अलकवर. का शिट्टी मारायची वाटते? कारण समाजाचं भान तुम्हाला प्रचंड आहे. समाजात काय घडतंय, घटित काय, वास्तव काय, अनुभूती काय, समाजाची दुर्दशा काय, कथा काय, व्यथा काय आहे, तुम्ही ती पकडता. आणि बघा ना, गुण्यागोविंदा लोकशाही नांदत होती ही कथा लोकशाहीबद्दलची आहे, ही कथा सध्याच्या ठिकाणी भ्रष्ट राजकारणाबद्दलची आहे. ही कथा लोकशाही शब्द काढून टाकला, गुण्यागोविंदाने ती नांदत होती असं घेतलं तर हीच कथा त्या ठिकाणी स्त्रीवरची आहे. म्हणजे लोकशाही सुद्धा स्त्री आणि ती सुद्धा स्त्री. स्त्रीची व्यथा, स्त्रीची वेदना तुम्ही सहजपणे मांडून टाकलेत आणि आज ती घरात आश्रय शोधते. म्हणजे लोकशाही अपयशी झाले, ती सुद्धा अपयशी झाले. लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही असतं का असा प्रश्न पडावी इतकी गुंडगिरी वाढली. म्हणजे गुंडांना जर स्वच्छ करायचं असेल तर त्यांना राजकारणात पाठवा असं पुढारी अगदी छातीतोपणे म्हणू शकले, म्हणू लागले. हा हे अपयश ती पचवते अशा प्रकारची तुमची अलग मला भावली. तुमच्या अलगला मानाचा मुजरा. अमरावती येथून अलगकर ऍडव्होकेट सुलभा गोगरकर लिहितात, तिला काहीच कळत नव्हते कसे व्यक्त व्हावे. तिने वाकून नमस्कार केला अगदी मनापासून, डोळ्यातल्या अश्रूंनी त्यांच्या पायावर अभिषेक केला. तेही म्हणाले मोठी हो बाबा. तिच्या नकळत शब्द बाहेर पडले, दोन्ही एकल जीवांना एकमेकांचा आधार मिळाला. वा, अलकर सुलभा कल्पना सुलभ आहे, मांडणी सुलभ आहे, अश्रूंचं मोल मात्र अनमोल आहे. सहज नाहीये, सोपं नाहीये. तुम्ही इतक्या ताकदीने अलकमधला विषय फुलवलात की क्षणभर मी पूर्णपणे अलकमध्ये गुंतलो गेलो. ती एकटी आहे, तोही एकटा आहे. त्याने तिला मायेने ममतेने आशीर्वाद दिले आणि तिने पितृत्वाचा मान त्याला दिला. वा अलकार सुलभा, खूपच छान. म्हणजे एखाद्या त्या ठिकाणी कोर्टात असलेला प्रसंग मी अनुभवतोय की काय असंही मला क्षणभर वाटलं. अप्रतिम मस्त चकास. ऐकूया पुढच्या अलग. अलगकारचं रोहिणी अमोल पराडकर कोल्हापूर येथून लिहितात, सावत्र आईच्या सहवासात वाढलेली हुशार मुलगी काही कारणास्तव अभ्यासात मागे पडू लागली. आईने प्रेमाने जवळ घेऊन विश्वासात घेतले, त्याबरोबर ती मनातील द्वंद्व युद्ध भराभर रडत सांगू लागली, मोकळी झाली. अलकर रोहिणी नक्षत्र आहात तुम्ही. स्वाती रोहिणी ही नक्षत्रांची नाव आहेत आणि नक्षत्रांसारखंच तुम्ही मांडणी करता. खूपच छान, खूपच छान पद्धतीने एखादी गोष्ट सांगता. आणि इथे मला सावत्र आईला मानाचा मानाचा मुद्रा द्यायचा आहे. तो अशासाठी सावत्रपण कुठेही दिसलं नाही आणि तिने त्या ठिकाणी मुलीला संपूर्णपणे त्या ठिकाणी आपल्याप्रमाणे म्हणजे आईच्या शब्दाला जागून प्रेम दिलं आणि तिला या सगळ्यातून बाहेर काढलं म्हणून ती मोकळी झाली असं मला सहज म्हणावंसं वाटलं. खरंच मोकळं होणं फार महत्वाचं असतं आणि मोकळं होण्यासाठी कुठेतरी एक आधार असावा लागतो आणि तो आधार तिला आईच्या रूपाने मिळाला. आता ती अजिबात मागे पडणार नाही, मागे वळणार नाही, मागे वळून बघणार नाही याची खात्री आरजे जगदीशला झाली आहे. खूप छान. ऐकूया नागपूर येथील अलगकरचं स्वप्ना प्रशांत जगदळ यांची अलग. नेहमीप्रमाणेच आपल्या बहारदार आवाजातील अलग सादरीकरण खूप छान झाले. अशीच कार्यक्रमाची प्रगतीशील वाटचाल चालू राहो ही सदिच्छा. अलगकर स्वप्ना तुम्ही दिली ती मला भरून पावली, ती मला आवडली. तुमची अलग त्या ठिकाणी अप्रतिम असतेच नेहमीप्रमाणे. थोड्या वेळानंतर तुमची अलग घेतो, तोपर्यंत पुढच्या अलगकडे वळूया. विद्यारण्य टोपण नावाने लिहिणाऱ्या तारगाव सातारा येथील अलगकार सौ विद्या मलवडकर लिहितात, ती त्याच्या प्रेमाखातर त्या कार्यक्रमात आली होती पण तिथे आल्यानंतर ती बदलली. आता सत्कार्य हेच तिचे प्रेम. अलगकर विद्या नियमितपणे अलग पाठवत राहा, मी तुम्हाला म्हणतो ती यासाठीच. तुम्ही अलग प्रबोध वेगवेगळ्या प्रांतामध्ये त्या ठिकाणी मुसाफिरी करताय, दुसरीकडे संविधान दूत म्हणून कार्य करताय, मला तुमचा अभिमान वाटतो. आणि तुमच्या अलग मधून काय किंवा तुमच्या एकूणच मांडणीतून काय शिकण्यासारखं बरंच असतं. ती त्याच्या प्रेमाखातर त्या कार्यक्रमात आली पण सत्कार्य सत्कर्म याचं

महत्व तिला कार्यक्रमात कळलं. मला वाटतं हे त्या कार्यक्रमाचं यश आहे. ऐकूया आता बऱ्याच महिन्यांनंतर ज्यांना आठवण झाली असे अलकात प्रकाश धोंडू घाणेकर देवरूप मूळचे रत्नागिरी येथील भांडूप मुंबई येथून लिहितात. कंटाळ शेवटी ते दोघे डॉक्टरांकडून भेटलेच. मुलाच्या हट्टीपणापुढे त्यांनी हात टेकले होते. डॉक्टरांनी परिस्थिती ऐकून घेऊन मार्गदर्शन केले. मी अजूनही मान खाली घालून गुंतलेल्या मुलाकडे पाहून शेवटी एकच वाक्य म्हटले, मुलं मोठ्यांचं अनुकरण करतात. वा, मला आवडलंय. म्हणजे मला का आवडलं माहितीये का? प्रकाश टाकणार आहे. खरंच मुलं मोठ्यांचं अनुकरण करतात. आपलं कुठे चुकलं होतं का मुलांना वाढवताना? याचा विचार आपण कुठेतरी करायला हवा. तो केला नाही तर मुलं आपल्यासारखीच होऊ शकतात. अप्रतिम अलग तुम्ही मांडलीत, खूपच छान. ऐकूया पुढची अलग, जी मी खरं म्हणजे मागून घेतली, मी मुद्दाम मागून घेतली. काही अलग करणं मला आठवण करून द्यावी लागते की तुम्ही पुणेरी आवाज 107.8 FM वर अलग पाठवत नाही आहात. ती पाठवत चला, कारण तिथेही तुम्हाला त्या ठिकाणी व्यासपीठ मिळतं आणि तुमच्या अलग लोकांपर्यंत पोहोचतात. अलगकरचं सरिता सुहास पडसोडकर पुसद जिल्हा यवतमाळ इथून लिहितात, लहान असताना चालताना तुमचा पाय अडखळायचा, आता तिचा पाय सारखंच आहे, फक्त पकडणारं बोट बदललं. अलंकार सरिता, सरितेसारखी निर्बळ निष्पाप निरागस अशी तुमची अलग आहे, खूप छान आहे. आपल्याला त्या त्या वेळेची जाणीव होणं अत्यंत महत्वाचं असतं आणि जाणीव करून देणारे अलग आहे. खरंच आहे, मुलं मोठी होतात, आई वडील त्यावेळेला म्हातारे होतात, मग म्हातारपणामध्ये आपण त्यांची काठी व्हायला नको. आपण ते अडखळतात त्यावेळेला आपल्याला अडखळताना त्यांनी कशी साथ दिली होती हा विचार करून आपण त्यांच्या म्हातारपणामध्ये त्यांना सहकार्य करायला नको, साथ द्यायला नको, त्यांना त्या ठिकाणी संगत आपली नको का, सहवास आपला नको का, विचार करणारे अलग आहे. अलग करता नियमितपणे म्हणजे दर 15 दिवसानंतर अलग पाठवत चला. नाशिक येथून अलगकर मृणाल प्रभूने लिहितात, तिची 3 वर्षाची मुलगी नवरात्रीच्या गर्दीत हरवली. ती जीवाच्या आकांताने लेकीला इकडे तिकडे अर्ध तास झाला शोधत होती. क्षणभर डोळ्यासमोर नवरा सासू सासरेही येऊन गेले. एवढ्यात एक फाटका माणूस तिच्याच दिशेने येत होता. मी त्याच्या बरोबर तिचीच मुलगी हातात 2-3 फुगे घेऊन येताना तिने पाहिले. वा, अलकर म्हणाल नशीब त्या मुलीचं, नशीब त्या आईचं. पण मला एक गोष्ट इथे आवडली, भीती दबाव काय असतो, धाक काय असतो. क्षणभर डोळ्यासमोर नवरा सासू सासरे येऊन गेले आणि तिला वेंधळी म्हणतील, तुला एक मुलगी सांभाळता आली नाही असं म्हणतील. हा विचार तुम्ही त्या टिंबटिंब मध्ये मांडलात, पण मला मात्र त्या फाटक्या माणसाला मनापासून धन्यवाद द्यायचे आहेत, मानाचा मुद्रा द्यायचा आहे. खरंच आपण कोणाच्याही असण्यावर जाऊ नये असा संदेश देणारी अलग खूपच छान, खूपच सुंदर. धन्यवाद अलगकार मित्रांनो. कशा वाटल्या आतापर्यंतच्या अलग? मला नक्की सांगा. प्रतिक्रियांचा प्रसाद मला मिळू द्या. अलगकार स्वप्ना जगदळे यांची अलग आपण पुढच्याला घेणार आहोत, कारण गेल्याच रविवार त्यांची अलग झाली, पण त्यांची प्रतिक्रिया मुद्दामून मला घ्यावीशी वाटली. खरंच एकापेक्षा एक छान प्रतिक्रिया येत असतात. एक छोटीशी प्रतिक्रिया मध्येच फक्त टाकण्याचा मी प्रयत्न केला. अलकप्रेमी रसिक श्रोते आणि अलकार मित्रांनो, तुमच्याशी जे माझं नातं जोडलं गेलंय, रेडिओचं नातं जोडलं गेलंय, ते अजून सुदृढ होत चाललंय, ते ऋणानुबंध अजून भक्कम होत चाललेत, याचा मला आनंद आहे. अलकप्रेमी रसिक श्रोते, कार्यक्रम जरी इथे संपत असला तरी एकापेक्षा एक छान अलग आपण पाठवले पाहिजेत. यावेळेला अलग पाठवण्यासाठी वेळ थोडा कमी मिळाला तरीही त्या ठिकाणी आपण अलग घेतल्या आणि प्रत्येक वेळेला आपण नवनवीन अलग करायला संधी मिळेल यासाठी अलगचा कार्यक्रमही करतच राहणार आहोत. नवीन अलगकार जुने अलगकार यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न, विसरलेले अलगकार यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न आरजे जगदीश कार्यक्रमातून नियमितपणे करत राहील. पाने चळता चळता हा कार्यक्रम लगेचच 5 वाजता सुरू होणार आहे. हा कार्यक्रम जरी इथे संपत असला तरी तो कार्यक्रम ऐकायला विसरू नका, कारण तुम्हाला 4 नवीन पुस्तकं ऐकायला मिळणार आहेत. कल्पना बंब यांचं शब्दप्रभू, कल्पना बंब यांचं शब्दांशी जोडले नाते, शब्दप्रभू पोपट श्रीराम काळे यांचं काजवा हे आत्मकथन, शब्दप्रभू दत्तात्रय इंगळे यांचं मनामनातील अभंग आणि शब्दप्रभू रघुनाथ भिसे यांचं काव्यांग. तर कुठेही जाऊ नका, एकत्र पुणेरी आवाज, आनंदी रहा, आनंद लुटा आणि पुणेरी आवाजवरील एकापेक्षा एक छान कार्यक्रमांचा आनंद तुम्ही रसिक श्रोते म्हणून घ्या. रेडिओ ऐकण्याचं कमी झालंय असं अजिबात नाही. रेडिओ
अगदी जगभरातून ऐकतात त्याची आम्हाला खात्री आहे. म्हणूनच आपला कार्यक्रम 200 टप्प्याला गाठू शकला. धन्यवाद. पुणेरी आवाज ऐकत राहा, आनंदी राहा, आनंद लुटा. आरती जगदीश घेतोय विश्रांती आणि पुन्हा भेटेल 28 जून 2026 ला. धन्यवाद.

0: बाप पुराणी बड़ी सुहानी, मनात खोलवर रुजलेल्या चित्रपट, साहित्य, संगीत, गाणी यांच्या आठवणींचा नॉस्टैल्जिक खजिना
1: बाप पुराणी बड़ी सुहानी,
0: फक्त रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर. संकल्पना आणि सादर करते श्री धनंजय कुलकर्णी.
2: नमस्कार रसिक श्रोत्यांनो, मी धनंजय कुलकर्णी. बात पुराणी बडी सुहानी या कार्यक्रमात 107.8 रेडिओ पुणेरी आवाज या रेडिओ चॅनलवर मी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, 11 जून आणि 12 जून हे दोन दिवस लागोपाठ मराठीतल्या दोन अत्यंत लोकप्रिय अशा साहित्यिकांचे स्मृती दिन होते. काल 11 जूनला साने गुरुजी यांचा स्मृती दिन, तर आज 12 जूनला महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु ल देशपांडे यांचा स्मृती दिन. मित्रांनो, या दोन साहित्यिकांनी मराठी साहित्याचं प्रांगण आपल्या लेखणीने अगदी श्रीमंत करून टाकलं होतं. साने गुरुजी यांचा कालखंड हा स्वातंत्र्यापूर्वीचा जरी असला तरी त्यांच्या श्यामची आईची ओळख प्रत्येक मराठी रसिकांना आहेच. मित्रांनो, साने गुरुजींचा जन्म कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील पालघर या गावी झाला. या ठिकाणी ते खोताचे काम करत असत. खोताचे घराणे साधारणतः वैभव संपन्न व श्रीमंत समजले जाते. त्यांच्या आजोबांची वळची परिस्थिती देखील तशीच होती. पण सदाशिवरावांच्या वेळेपासून मात्र घराण्याची आर्थिक स्थिती घसरत गेली आणि सदाशिवरावांची म्हणजेच साने गुरुजींचे घरदारे जप्त झाले. अशा रीतीने बडे घर पोकळवासा अशा झालेल्या अवस्थेत साने गुरुजी यांनी स्थलांतर केलं. त्यांचा जन्म 24 डिसेंबर 1899 या दिवशी झाला. त्यांच्यावर त्यांच्या आईच्या वागणुकीचा फार मोठा प्रभाव पडला होता. त्यांच्या आईने त्यांच्या बालमनावर जे विविध संस्कार केले त्यातूनच गुरुजींचा

जीवन विकासाला. साने गुरुजी यांनी इंग्रजी साहित्यामध्ये एमए ही उच्च पदवी मिळवली होती. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अमळनेर येथे प्रताप हायस्कूल येथे शिक्षक म्हणून 6 वर्ष काम केले. प्रताप हायस्कूलच्या वसतिगृहाची जबाबदारी देखील त्यांच्याकडे होती. ही जबाबदारी त्यांच्यातील शिक्षकांना त्यांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना स्वतःच्या उदाहरणातून स्वावलंबनाचे धडे दिले, सेवावृत्ती शिकवली. अमळनेरच्या प्रताप तत्वज्ञान केंद्राचे ते प्रमुख असताना त्यांनी तत्वज्ञानाचा देखील अभ्यास मुलांना शिकवला. इसवी सन 1928 साली त्यांनी विद्यार्थी हे मासिक सुरू केले. साने गुरुजींवर महात्मा गांधींच्या विचाराचा फार मोठा प्रभाव होता. ते स्वतः खादीचाच वापर करत. 1930 साली त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडून सविनय कायदेभंगाच्या चळवळीत स्वतःला झोकून दिलं. त्यांनी काँग्रेस नावाचे साप्ताहिक देखील काढले. दुष्काळात शेतकऱ्यांच्या कर्जाची माफी व्हावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले. जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथील काँग्रेस अधिवेशन यशस्वी करण्यासाठी त्यांनी खूप काम केले. 1942 चळवळीत भूमिगत राहून त्यांनी स्वातंत्र्याचा प्रचार केला. फैजपूर येथील अधिवेशन महात्मा गांधींच्या विचार सोडून त्यांनी स्वच्छतेची शपथ घेतली, तसे पुढे स्थापन केली. त्यांच्या बलसागर भारत हो या कवितांमुळे ब्रिटिशांची देखील झोप उडाली होती आणि या काव्यसंग्रहाच्या प्रती त्यांनी जप्त केल्या होत्या. मित्रांनो, समाजातील जातीभेद, अस्पृश्यता यासारख्या अनिष्ट रूढी आणि परंपरांना साने गुरुजींनी नेहमीच विरोध केला. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी महाराष्ट्रभर दौरा केला. या भूमिकेला महात्मा गांधींचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला. या मुद्द्यावरच त्यांनी उपोषणाचा मार्ग देखील अवलंबला आणि पंढरीच्या विठोबाचं दर्शन सर्व समाजाला मिळू लागले. एका पांडुरंगाने दुसऱ्या पांडुरंगाला खऱ्या अर्थाने मुक्त केले असं त्यावेळी म्हटलं जात होतं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते समाजवादी पक्षात सामील झाले. स्वातंत्र्यानंतर आंतर भारतीय चळवळीने संपूर्ण भारत जोडला जाऊ शकतो असा त्यांचा प्रयत्न होता. विविध राज्यातील लोकांनी एकमेकांची संस्कृती समजून घ्यावी, अनेक भाषा समजून घ्याव्यात असे या चळवळीचे अभिप्रेत होते. ते स्वतः तमिळ बंगाली आदी भाषा शिकले होते. 1948 मध्ये त्यांनी साधना नावाचे साप्ताहिक सुरू केलं, ते आजही चालू आहे. त्यांच्या कथा, कादंबऱ्या, लेख, निबंध, चरित्रे, कविता यामधून त्यांच्यातील संवेदनशील साहित्यिक आपल्याला दिसतो. मानवतावाद, सामाजिक सुधारणा आणि देशभक्ती ही मूल्ये त्यांच्या साहित्यात ठायी ठायी दिसतात. त्यांनी 1973 पुस्तके लिहिली. त्यांनी त्यांचे बहुतांश लेखने तुरुंगात असतानाच केले होते. श्यामची आई ही सुप्रसिद्ध कादंबरी त्यांनी नाशिकच्या तुरुंगात असताना लिहिली. आचार्य विनोबा भावे रचित गीता प्रवचने सुद्धा विनोबा भावे यांनी धुळे येथील तुरुंगात असताना लिहिली होती. या विनोबा भावेंच्या काव्याचे भारतातील अनेक भाषांमध्ये अनुवाद झाले होते. साने गुरुजींनी केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील अनेक उत्तम साहित्यांचा अनुवाद आपल्या मराठीमध्ये केला. त्यांनी फ्रेंच भाषेतील एका कादंबरीचे त्यांनी दुःखी नावाने अनुवाद केला होता. त्याचप्रमाणे हेनरी थॉमस जगप्रसिद्ध मानवशास्त्रज्ञांच्या द स्टोरी ऑफ ह्युमन रेस या पुस्तकाचे मराठीत मानवजातीचा इतिहास असे भाषांतर केले. करील मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभूशी तयाचे हे गुरुजींच्या जीवनाचे सार होते. मनोरंजनातून मुलांवर संस्कार करण्यासाठी त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. साने गुरुजींची भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्मावरील निरतिशय प्रेम होते. त्यांनी भारतीय संस्कृती हा ग्रंथ लिहिला, तसेच भारतीय संस्कृतीतील अनेक महापुरुषांची चरित्र लिहिली. मातृहृदय गुरुजींनी आई वडिलांच्या प्रेमाखातर मोलकरी नावाची अतिशय अप्रतिम कादंबरी लिहिच्यावर पुढे मराठी चित्रपट देखील आला होता. गुरुजींनी लिहिलेली खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे ही कविता अनेक शाळांमध्ये अजून देखील गायली जाते. साने गुरुजींचं कार्य आहे ते फार विपुल आहे. त्यांचं साहित्य देखील खूप विपुल आहे. त्यांनी अनेक विषयांवर लिखाण केलेलं होतं. मार्गदर्शनपर साहित्य, चरित्र, प्रौढांसाठी लेख निबंध लिहिले होते. माता भगिनींना स्त्री जीवन व पत्री हे 2 संग्रह त्यांनी अर्पण केले होते. त्यांच्या लिखाणातील महत्वाची पुस्तके म्हणजे अमोल गोष्टी, आपण सारे भाऊभाऊ, आस्तिक, इस्लामी संस्कृती,

तर त्याची हा कला म्हणजे काय क्रांती, गुरुजींच्या गोष्टी. त्याचप्रमाणे खरा मित्र घामाची फुले, फुलाचा प्रयोग, सोराब आणि रुस्तुम, बेबी सरोजा, यती की पती, चित्रा की चारू, अशा अनेक पुस्तकातून साने गुरुजी आपल्याला कायम भेटत राहतात. तरी साने गुरुजींची आजच्या पिढीला खरी जी ओळख आहे ती श्यामची आई या चित्रपटातून. आचार्य अत्रे यांनी 1954 साली हा चित्रपट तयार केला होता साने गुरुजींच्या. आणि साने गुरुजींचं निधन झालं 1950 ला, 11 जून 1950 ला. त्या चितेसमोर उभं राहून आचार्य अत्रे यांनी त्यांच्या श्यामच्या आईला रुपेरी पडद्यावर मी आणणार अशी शपथ घेतली होती आणि ती शपथ त्यांनी पूर्ण केली होती. श्यामच्याई हा चित्रपट भारतीय सिनेमातील पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा चित्रपट होता. साने गुरुजींवर बोलण्यासारखं खूप आहे. आज आपण साने गुरुजींनी लिहिलेल्या दोन गाण्यांचा बॅक टू बॅक आनंद घेऊयात.

0: सोनेरी आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद लुटा।
2: मित्रांनो, साने गुरुजी यांच्यानंतर आज आपण ज्या साहित्यिकांच्या कार्यकर्तेचा आढावा घेणार आहोत ते आहेत अवघ्या महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु ल देशपांडे। खरं तर पु ल देशपांडे माहीत नाही असा एकही मराठी रसिक तुम्हाला शोधूनही सापडणार नाही। गेल्या वर्षीच त्यांची शताब्दी झाली, त्यानिमित्तानं पुलंचं अनेक प्रकारचं साहित्य पुन्हा एकदा लोकांच्या समोर आलं। कित्येकांनी त्यांच्या नाटकांचा, चित्रपटांचा, त्यांच्या पुस्तकांचा यावर विविध नियतकालिकातून लिखाण झालं। तरी पु ल देशपांडे हे व्यक्तिमत्व असं आहे की आपण जितकं त्याच्या खोलत जाऊत तितकं ते आपल्याला आवडू लागतं, तितकं त्याचे वेगवेगळे पैलू आपल्याला दिसू लागतात। तर आजच्या या भागामध्ये आपण पुलंच्या इतर काही वैशिष्ट्यांचा आपण विचार करूयात। पु ल देशपांडे उर्फ भाई उर्फ पु ल यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1919 सालचा। मराठी लेखक, नाटककार, नट, कथाकार, पटकथाकार, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक अशी त्यांची ओळख होती। हे जरी खरं असलं तरी त्यांना एकच उपाधी खूप प्रेमाने सगळ्यांनी दिली होती, ती म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व। पु ल देशपांडे यांच्या चित्रपट सृष्टीबद्दल जो आपल्याला माहिती असलेला किस्सा आहे, गुळाचा गणपती हा सब कुछ पु ल असा हा चित्रपट होता। पु ल देशपांडे हे तसेच शिक्षक, लेखक, नट, नकलाकार, गायक, नाटककार, विनोदकार, कवी, पेटीवादक, संगीत दिग्दर्शक, वक्ते आणि एकपात्री कलावंत होते। चित्रपट, नभोवाणी, दूरचित्रवाणी अशा सर्व क्षेत्रात त्यांनी विपुल काम केले होते। त्यांच्या अनेक किस्स्यांना आज महाराष्ट्रामध्ये खूप सगळीकडे त्याला सांगितलं जातं। एक किस्सा तुम्हाला किती पु ल भाषा प्रभुत्व त्यांचं किती जबरदस्त होतं आणि त्यांच्याकडे एक हजर जवाबीपणाचं कोठ किती मोठं अस्त्र होतं हे यातून तुम्हाला दिसेल। 1960 साली वसंत सबनीस यांनी पुलंची एक जाहीर मुलाखत घेतली होती। या मुलाखतीत पुलंचं भाषा प्रभुत्व पाहा तुम्ही। वसंत सबनीसांनी पुलंना विचारलं, पु ल आजपर्यंत तुम्ही भावगीत गायक, शिक्षक, नट, संगीत दिग्दर्शक, नाट्य दिग्दर्शक, प्राध्यापक, पटकथाकार आणि साहित्यिक यांच्या वरातीत सामील झाला होता, हीच वरात तुम्ही आता वाऱ्यावर सोडली आहे, हे खरं आहे का? पुलंचं वाऱ्यावरची वरात हे नाटक त्यावेळेला आलं होतं, त्याच्या संदर्भातला किस्सा होता। तर पुलंनी या प्रश्नाला उत्तर देताना वारा हा शब्द कसा वापरला वेगवेगळ्या अर्थाने ते पहा। पु ल म्हणाले, वाऱ्याचीच गोष्ट काढली म्हणून सांगतो, भावगीत गायक झालो तो काळ वारा फोफावलाचा होता, नट झालो नसतो तर वारावर जेवायची वेळ आली असती, शिक्षक झालो असतो तेव्हा ध्येयवादाचा वारा प्यायलो होतो, संगीत दिग्दर्शक झालो तेव्हा पेटीत वारा भरून सूर काढत होतो, नाट्य दिग्दर्शक झालो तेव्हा बेकार आवारा होतो, प्राध्यापक झालो तेव्हा विद्वत्तेचा वारा अंगावरून गेला होता, पटकथा लिहिल्या पण त्या वाऱ्यासारख्या उडून गेल्या, नुसतंच साहित्यिक झालो असतो तर कुणी वाऱ्यालाही उभे केले नसते, आणि ही सर्व सोंगे करताना फक्त एकच खबरदारी घेतली, ती म्हणजे कानात वारा न शिरू देण्याची। आयुष्यात अनेक प्रकारच्या वाऱ्यांमधून हिंडलो, त्यातून जे जिवंत कण डोळ्यात गेले ते साठवले आणि त्याचीच वरात काढली, लोक हसतात, माझ्या डोळ्यात कृतज्ञतेचं पाणी येतं, म्हणूनच माझ्या अंगाला अजूनही अहंकाराचा वारा देखील लागलेला नाही। मित्रांनो, या संवादामध्ये जवळपास 14 वेळेला वारा हा शब्द आलेला आहे आणि प्रत्येक वेळेला ह्या वारा शब्दात

अर्थ अगदी वेगवेगळा पण समर्पक आहे, त्या त्या ठिकाणी समर्पक आहे. मित्रांनो, पु ल देशपांडे यांनी 1947 ते 1954 या 7 वर्षांमध्ये चित्रपटांमध्ये आणि चित्रपटांसाठी काम केले. वंदे मातरम, दूध भात, गुळाचे गणपती हा हे त्यांचे काही गाजलेले सिनेमे. भाग्यरेखा या मराठी चित्रपटात पुलंची भूमिका होती. 1947 सालच्या मोगर आंगणेकरांच्या कुबेर चित्रपटाला पु ल देशपांडे यांनी संगीत दिले आणि चित्रपटातील गाणी देखील गायली. वंदे मातरम या चित्रपटात पु ल देशपांडे आणि सुनीताबाई यांच्या प्रमुख भूमिका होत्या. यात पु ल देशपांडे गायक नट होते. पु ल देशपांडे यांचा देवबाप्पा प्रसिद्ध झाला आणि त्यातील नाचरे मोरा हे गाणं अनेक दशक प्रसिद्धीत राहिलं. पुढचं पाऊल या चित्रपटात त्यांनी कृष्णा महाराजची भूमिका केली होती. पुलंचा नभोवाणीशी संबंध खूप जुना होता. 1955 मध्ये पु ल देशपांडे आकाशवाणीमध्ये नोकरीला लागले. आकाशवाणीसाठी त्यांनी अनेक श्रुतिका लिहिल्या आणि अनेक वेळेला भाषणं दिली. 1956-1957 मध्ये ते आकाशवाणीचे प्रमुख नाट्य निर्माते बनले. बदलीवर ते दिल्लीला गेले असताना त्यांनी आणि सुनीताबाई यांनी गडकरी दर्शन नावाचा एक कार्यक्रम तिथे सादर केला. या कार्यक्रमातून याची चाळ या त्यांच्या नाटकाचा जन्म झाला आणि ही लोकप्रियता लाभली. 1958 मध्ये पुलंना आकाशवाणीने युनेस्कोच्या स्कॉलरशिपवर मीडिया ऑफ मास कम्युनिकेशन या अभ्यासासाठी लंडनला पाठवले. तिथे त्यांनी बीबीसीवर काम केले. 1959 साली पु ल देशपांडे भारतातील पहिले दूरचित्रवाणी कार्यक्रमाचे निर्माते झाले. दिल्ली दूरदर्शन सुरू झाले त्यावेळी पहिला कार्यक्रम पुलंनी निर्माण केला होता. दूरदर्शनवरील बिरजू महाराजांच्या नृत्याचा तो कार्यक्रम होता. संथगतीत सुरू झालेल्या नृत्याची लय वाढत वाढत चौपट झाली. अशावेळी त्या द्रुतगतीला हे तबला वाजवून पुलंनी आपला तबला प्रावीण्य त्यावेळी दाखवून दिला होता. एक उल्लेखनीय गोष्ट म्हणजे दूरदर्शनवरच्या पहिल्या वहिल्या प्रसारणासाठी पंडित नेहरू, भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांची दूरदर्शनवर मुलाखत घेणारे पु ल देशपांडे हे पहिले भारतीय दूरदर्शनवरचे मुलाखतकार होते. साहित्य अकादमी, संगीत नाटक अकादमी या दोन्हीचे पुरस्कार मिळणारे प्रतिभावंत पु ल होते. मुंबईच्या नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स एनसीपीएच्या संस्थेत पुलंनी अनेक प्रयोग केले. संशोधकांना आधारभूत होतील असे अनेक संदर्भ, कलांचा इतिहास, ध्वनिफिती, मुलाखती, लेख आदी बरेच साहित्य पुलंनी जमा करून ठेवले होते. मराठी नाटकाचा आरंभापासूनचा इतिहास त्यांनी अशा जबरदस्त प्रयत्नांती बनवला होता की त्यावरून स्फूर्ती घेऊन अनेक जणांनी त्यांच्या या प्रांतातील कलांचा इतिहास जमा करून नोंदवायला सुरुवात केली. एनसीपीएच्या रंगमंचावर पु ल देशपांडे यांनी देवगाणे, बैठकीची लावणी, दोन पिढ्यांची गायकी असे अनोखे कार्यक्रम साजरे केले. पु ल देशपांडे भाषाप्रेमी होते. त्यांना बंगाली, कानडी भाषा येत होत्या आणि त्या लोकांमध्ये सहजपणे मिसळत होते. पु ल देशपांडे यांच्या साहित्यकृतीवर अनेक नाटकं तयार झाली जी आजही लोकप्रिय आहेत. त्यांचे अनेक प्रवास वर्णने असतील, व्यक्तिचित्रण असतील, चरित्रे असतील, ह्या सगळ्याचा एक मोठा खजिना पु ल आपल्यासाठी जोडून गेले आहेत. त्यांच्या नाटकांमध्ये महत्वाचं एक झुंज वाऱ्याशी आहे, तीन पैशाचा तमाशा आहे, ती फुलराणी आहे, तुका म्हणे आता तुझे आहे तुझं पाशी, सुंदर मी होणार या नाटकांनी रसिकांना वेड लावला. मित्रांनो, पु ल हे व्यक्तिमत्व असं आहे की त्याबद्दल जितकं आपण बोलू तितकं आपल्याला कमी आहे. आज पुलंच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं आपण पुलंच्या कार्यकिर्दीचा धावता आढावा घेतो आहोत. पुलंवर महेश मांजरेकर यांनी भाई व्यक्ती की वल्ली हा एक चित्रपट मध्यंतरी तयार केला होता. या चित्रपटावर रसिक काहीसे नाराज झाले होते कारण पुलंचा एक वेगळा जी खरं माध्यमातून इमेज यायला नको अशी इमेज त्यामध्ये दाखवली गेली. तरी त्यानिमित्ताने पु ल रसिकांपर्यंत पुन्हा आले हे महत्वाचं आहे. पुलंच्या साहित्याबद्दल खूप बोलता येईल, त्यांच्या नाटकांबद्दल खूप बोलता येईल. पु ल देशपांडे यांनी लिखाण करताना काही टोपण नावं देखील घेतली होती. त्यात एक नाव होतं झोंडो भिकाजी कडमडे जोशी. एकदा त्याने मंगेश साखरदांडे या नावाने देखील लिखाण केलं. बटाट्याच्या चाळीचे मालक असं देखील स्वतःला म्हणून घेत होते ते. पुरुषराज अळूर पांडे असे गमतीचं नाव देखील त्यांनी घेतलं होतं. मित्रांनो, पु ल देशपांडे हे महाराष्ट्राचं मराठी भाषेचं वैभव आहे. त्यांची पुस्तके तुम्हाला हसायला शिकवतात, दुःख विसरायला शिकवतात. नव्या पिढीला पुलंचे वाङ्मय

उपलब्ध करून द्यायला हवं. आणि आता गुगलवर पुलंच्या जवळपास सर्व पुस्तकांच्या पीडीएफ कॉपीज उपलब्ध आहेत, तुम्ही वाचा, येणाऱ्या पिढीला देखील तो मार्ग दाखवा. पुलंनी महाराष्ट्राला हसायला शिकवलं आहे एवढं मात्र कधी विसरू नका. नमस्कार मित्रांनो, आज आपण इथेच थांबूयात. आपण ऐकत आहात 107.8 रेडिओ पुणेरी आवाज. आनंदी रहा, आनंद लुटा. धन्यवाद.

0: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आनंदी रहा, आनंदी रहा।
1: पावसाच्या थेंबात दडलेलं जुनं प्रेम, आठवणींचा ओलावा। कधी कधी विरहातलं मौन सुद्धा गाण्यापेक्षा जास्त बोलतं।
2: अश्विनी
1: जीवन म्हणजे चालत राहणं, गाणं, हसणं आणि स्वप्न पाहणं।
3: वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे।
1: आईचा आवाज म्हणजे मनाला शांती मिळवण्याचं संगीत। या सगळ्यांची सांगड कुठे बर घातली जाते? आपल्याच पुणेरी आवाज 107.8 FM वर। आनंदी रहा, आनंद लुटा।

0: मला सगळ्या प्रेक्षकांना सांगायला आवडेल, संभाजीराजे जर म्हटलं तर अंगावपायला काटा येतो. असं म्हणतात की संभाजीराजे हे सिंहाच्या जबड्यात घालून जात आम्ही मोजतो त्याची दात, सिंहाच्या जबड्यात घालून हात आम्ही मोजतो त्याचे दात, हीच आमची मराठा जात, असं संभाजीराजांना पाहिल्यानंतर म्हटलं जातं. पण आता मराठा हा नुसती मराठा म्हटलं की आपल्याला लगेच डोक्यात येईल अरे मराठा जात आली, तर ती त्या काळात मराठा ही जात नसून मराठा म्हणजे महाराष्ट्र असा त्याचा उल्लेख होता. तर त्या काळातला महाराष्ट्रातला व्यक्ती असा होता, आता तसं नाहीये. संभाजीराजे म्हटलं तर आपल्या अंगावर एक लगेच वीज लखकली पाहिजे किंवा अंगामध्ये एक वेगळे शहरे निर्माण होतात. संभाजीराजांचे किस्से जर सांगायला गेलं तर खूप किस्से असे आहेत. आता आपण मिर्झाराजे जयसिंग यांची भेट बघतोय आता सध्या टीव्हीला, तर औरंगजेबाने तिकडून खलिफा पाठवला की अशा अशा पद्धतीने संभाजीराजांना तुम्ही सांगा की तो खलिफा घ्यायला तुम्ही आमच्या छावणीमध्ये या म्हणून. तर तो खलिफा घेण्यासाठी अनुमानी पायाने संभाजीराजांना मिर्झाराजे जयसिंग यांच्या छावणीमध्ये जायचं होतं. या लोकांना असं वाटलं की हा एक छोटासा बच्चा, हा काय बच्चा आपल्यापर्यंत छावणीमध्ये दोन तीन मैल चालत येईल, त्याला कडेकपऱ्यातून काटे असणाऱ्या रस्त्यावरून त्यांना चालायला लावलं. पण संभाजीराजे शिवाजीराजांचे पुत्र होते, त्यांनी अजिबात कुठलाही न विचार करता अनुमानी पायाने ते मिर्झाराजे जयसिंग याच्याकडे गेले. मिर्झाराजे जयसिंगच्या बरोबर दिलेर खानासारखा क्रूर कपटी सरदार पण होता, तो त्या ठिकाणी अनेक अनन्वित अत्याचार करत होता. पण त्याच्या छावणीमध्ये जाऊन त्याला धडा शिकवणारा एकमेव राजा म्हणजे आमचा संभाजीराजा. मला वाटतं संभाजीराजांच्या बाबतीत म्हणजे अनेक जण आपण असं हे करतो की प्रत्येकजण आपल्या घरात शेर असतो, पण संभाजीराजे हे दुसऱ्याच्या घरात जाऊन दादागिरी करणारे एकमेव व्यक्तिमत्व होतं. आणि कुणालाही न डगमगता, मरणालाही न घाबरणारा असा हा मृत्युंजय राजा म्हटलं तर संभाजीराजे आहे.
1: तर सर, एक अजून विचारायचं आहे की संभाजी महाराज हे जे विशेष तुम्ही त्यांच्याबद्दल जी घटना सांगितली फार सुंदर, आनंद वाटते आम्हाला ऐकताना. एक वेगळंच उत्साह आणि एक शक्तीच निर्माण होतोय आतमध्ये. अजून एक विचार म्हणजे असा आहे, काय अशी एक गोष्टी असेल जे लोकांपर्यंत पोहोचलं नाही किंवा लोकांना माहिती नाही ते असेल तर सांगा.
0: संभाजीराजांच्या बाबतीत मी मगाशी बोलताना सांगितलं होतं की संभाजीराजे हे यांच्यावर बरेचसे आरोप केले गेले, पण माझ्या माहितीप्रमाणे इतिहासामध्ये वयाच्या 14व्या वर्षी बुद्धभूषण सारखा ग्रंथ लिहिणारा आणि तो भी संस्कृतमध्ये लिहिणारा एकमेव राजा आमचा संभाजीराजा होता. जो व्यक्ती बुद्धभूषण सारखा ग्रंथ वयाच्या 14व्या वर्षी लिहू शकतो, बऱ्याच लोकांना हे माहिती नाही शिवा की संभाजीराजांच्या बाबतीत ते किती अभ्यासू होते, त्यांनी किती कोणकोणते ग्रंथ लिहिलेले. तर त्यातला बुद्धभूषण हा एक खूप मोठा ग्रंथ त्यांनी लिहिला आणि वयाच्या 14व्या वर्षी त्यांनी संस्कृत भाषेमध्ये लिहिला, संस्कृत भाषेवर त्यांचा पगडा होता. आणि माझ्या माहितीप्रमाणे त्यांना त्या काळामध्ये अनेक भाषांचं ज्ञान होतं हे बऱ्याच लोकांना माहिती नाहीये. तर हा त्यांचा एक विशेष न दिसणारा पैलू आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा हा एक भाग आहे तो मला वाटतो.
1: आणि जगदाली सर, एक अजून विचारायचं आहे की आपल्या जीवनामध्ये आपण प्रत्येक गोष्टी फारच बारकीने जेव्हा समजून घेतो तेव्हाच आपल्याला सत्य काय ते कळतो. असंच आपण संभाजीराजांबद्दल बारकीने जेव्हा वाचन करणार तेव्हाच ते आपल्याला समजणार की संभाजीराजे काय चीज आहे.

0: कजन प्रश्नाचं मला देतो की पुणे आणि महाराष्ट्रासाठी संभाजी राजांचं काय योगदान असेल?
1: संभाजी राजांचा जन्म 1657 मध्ये पुरंदर किल्ल्यावर झाला आणि मृत्यू 1689 मध्ये झाला. म्हणजे त्यांना आयुष्य खूप कमी लाभलं. माझ्या माहितीप्रमाणे साधारण 32-33 वर्ष त्यांना आयुष्य लाभलं. पण या 32-33 वर्षामधले 13 वर्ष त्यांची लढाईतच गेले. वयाच्या 14व्या वर्षी त्यांनी बुद्धभूषण सारखा ग्रंथ लिहिला. म्हणजे एवढ्या लहान वयामध्ये त्यांनी एवढं अचीवमेंट केलेलं होतं की ते आपण शब्दात सांगू शकत नाही. त्याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकण असेल, सह्याद्री डोंगररांगापासून नागपूरपर्यंत आणि उत्तर महाराष्ट्र खान्देश यापासून दक्षिण भारतात तंजावरपर्यंत अशा पद्धतीची त्यांनी त्यांच्या राज्याची व्याप्ती वाढवली होती. शिवाजी महाराजांच्या नंतर त्यांनी राज्य वाढवलं. लोकांनी किंवा काही मधल्या काळामध्ये त्यांच्या बाबतीत जे काही आक्षेप घेतलं गेलं की त्यांनी राज्याचं नुकसान केलं, तर तसं नव्हतं. तर शिवाजी महाराजांपेक्षाही त्यांचं राज्य वाढलेलं होतं आणि सलग 13 वर्ष लढाया करून त्यांचा शेवटही खूप करून झाला. औरंगजेबाच्या तावडीत सापडल्यानंतर मगाशी मी सांगितल्याप्रमाणे त्यांचा अंत खूप म्हणजे अक्षरशः म्हणजे आपण अंगाव शहरे येतील अशा पद्धतीने त्यांचा अंत झाला. पण शिवाजी महाराजांच्या नावाला, शिवाजी महाराजांच्या प्रतिष्ठेला, जिजाबाईंच्या प्रतिष्ठेला कुठेही गालबोट लागेल असं कोणतंही कृत्य संभाजीराजांनी आयुष्यामध्ये कधीच केलेलं नव्हतं. त्यांचं त्यांच्या आई वडिलांवर, स्वराज्यावर नितांत प्रेम होतं. हे त्यांच्या शेवटच्या जातानाच्या ज्या काही हाल अपेक्षा होत्या त्या सहन केल्यानंतर सुद्धा त्यांनी कुठलीही तडजोड न करता मरणाला कवटाळलं. असे ह्या संभाजीराजांच्या बाबतीत पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्रात नव्हे तर मला वाटतं जगामध्ये संभाजीराजांच्या बाबतीत सुद्धा तितकाच आता अभ्यास केला जातोय की हा असं काय माणूस आहे की सलग 13 वर्ष लढाया करतो, सलग 13 वर्ष लढाया करून सुद्धा हा दमत नाही, थकत नाही, तरीही पुढे पुढे चाललेला आहे. असा हा महाराज संभाजीराजे छत्रपती शिवाजीराजानंतर या महाराष्ट्राला मिळाला आहे. महाराष्ट्राचं खरंच सौभाग्य म्हणायला पाहिजे. महाराष्ट्राचं नव नव्हतं, भारताचं सौभाग्य म्हणावं लागेल.
0: फारच सुंदर गोष्टी जे आहेत आपल्या समोर मांडलेत जगदाले सरांनी आणि आशा करतो आपण सर्वांना हे चांगला वाटत असेल. आणि चांगला वाटत असेल जरूर मेसेज करा कसा हे कार्यक्रम तुम्हाला वाटतो आणि संभाजीराजांबद्दल तुम्हालाही काही माहिती असेल तर नक्कीच आम्हाला मेसेज करून पाठवा. आम्हालाही आनंद वाटेल. आणि जगदाले सरांनी ज्या बारीक बारीक गोष्टी आपल्याला सांगितल्या संभाजी महाराजांबद्दल, रेडिओ पुणेरी आवाज तर्फे त्यांचा फार फार धन्यवाद, आभार, शुक्रिया.
1: धन्यवाद, नमस्ते.
2: क्या बात है, कमाल की बातें जानने को मिली ना, हमारे एक्सपर्ट जी से भी और हमारे पुराना स्तंभ जी से भी. मैं हूँ मनु और संभाजी महाराज की कहानी मैंने सुनी आप लोगों के साथ. पुराने स्तंभ जी ने बहुत कुछ बताया. सच बताऊं, मैं ये सोच रही थी संभाजी महाराज की निष्ठा, उनकी अपनी प्रजा के प्रति उनका प्रेम, उनकी वीरता एक मिसाल है और हमने भी उसी मिट्टी पे जन्म लिया है. ये हमारी किस्मत है दोस्तों, लेकिन हम अपने को कभी कभी कम आते हैं. जैसा पुराना स्तंभ जी ने कहा कि वीरता तो हम सभी में है, अगर हम अपने गुण और अपनी वैल्यूज में दृढ़ रहना जानते हैं तो हम सभी वीर हैं. और संभाजी महाराज की निष्ठा, उनकी प्रेम, सच में आज मैंने उनसे कल्याण की भावना जरूर सीखी कि किस प्रकार प्रजा के लिए उन्होंने अपने बारे में भी नहीं सोचा. उनकी मुश्किलें वो हल करना चाहते थे हमेशा, सर्वोपरि उन्होंने और लोगों को रखा. कभी कभी हम दोस्तों थोड़ा सा सेल्फिश हो जाते हैं ना, अपनी खुशी के बारे में सोचते हैं और अपने अपनों की भी खुशी कभी कभी सूली पे चढ़ा देते हैं. सुनने में बुरा लगता है लेकिन ऐसा होता है, हम सभी को पता है. तो कोशिश करते हैं कि ये वाली क्वालिटी हम सभी अपने जीवन में लेके आए कि दूसरों की खुशी को उतना ही महत्व दें जितना हम अपनी खुशी को देते हैं. और मुझे तो ऐसा लगता है कि जब हम निस्वार्थ भाव से दूसरों की खुशी के लिए कोई कार्य करते हैं तो उससे ज्यादा खुशी किसी और चीज में नहीं मिलती. जैसे किसी को पढ़ाना, जैसे किसी को समय पर मदद करना, जरूरतमंदों को पढ़ाना, और जो लोग समाज सेवा के किसी भी कार्य से जुड़े रहते हैं अक्सर वो अपनी लाइफ में और दृढ़ और मजबूत और शांत पाए जाते हैं. मुझे ऐसा लगता है, ये तो मेरी ऑब्जर्वेशन है और यही मैंने सीखा

गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यान पिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद घ्या.

0: मित्रांशिवाय आयुष्य अपूर्णच. हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर
1: करायचं.
0: जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जातं.
2: लकडी की काठी, काठी पे घोडा.
0: मनात पीठ वाजल्या की शरीर आपोआप फिरकतं. त्याचसोबत
3: गावाची आठवण, मातीचा सुगंध.
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा.
1: पहला नशा, पहला खुमार.
0: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.
4: और हकीकत के फासले को कम करते हैं, नई जानकारियों से नए अवसर खड़े करते हैं. सुनते रहिए पुणेरी आवाज 107.8. खुश रहो, खुशियाँ बांटो.

का आलो आहोत. वट पौर्णिमा व्रताची परंपरा प्राचीन काळापासून चालत आली आहे. हे व्रत ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला केलं जातं आणि त्याची सुरुवात महाभारतातील सावित्री सत्यवान कथेतून झाली आहे. महाराष्ट्र, गुजरात, गोवा व उत्तर भारतातील विवाहित स्त्रिया हे व्रत पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी करतात. तर श्रोत्यांनो, ऐकूया सावित्री माताची आरती.

प्रिय श्रोत्यांनो, आपण भारतामध्ये जे काही सण साजरे करतो त्यामागे काही ना काही आध्यात्मिक रहस्य जडलेलं असते. त्या कथेमुळेच प्रत्येक सण आपण आनंदाने व उत्साहाने विधीपूर्वक साजरे करतो. अशीच एक कथा सावित्री आणि सत्यवान. मद्र देशाचा राजा अश्वपती संतानासाठी

कठोर तप करतात. अखेरीस देवी सावित्रीच्या कृपेने त्यांना कन्या होते, तिचे नाव सावित्री. सावित्रीने स्वयंवरात सत्यवानाला पती म्हणून निवडलं, पण ऋषींनी सांगितलं होतं की सत्यवान एका वर्षात मरणार आहे. तरीही सावित्रीने त्याच्याशी विवाह केला. एका दिवशी सत्यवान लाकूड तोडत असताना मृत्यू पावतो. यमराज त्याचा प्राण घेऊन जातात. सावित्री यमराजाच्या मागे मागे जाते. तिची भक्ती, बुद्धी आणि धर्मनिष्ठेने ही यमराजाला प्रसन्न करते. यमराजाने तिला अनेक वरदाने दिली होती, तिच्याला राज्य दिलं होतं, स्वतःला पुत्र प्राप्ती. अखेरीस सत्यवानाचं जीवन परत मिळत. सावित्रीच्या श्रद्धा आणि निष्ठेमुळे सत्यवानाला पुन्हा जीवन मिळत. या कथेतून अशी शिकवण मिळते की श्रद्धा व निष्ठा पृथ्वीवर विजय मिळू शकतात. पतिव्रतेचं सामर्थ्य सावित्रीचं प्रतिव्रत कर्माचं सर्वोच्च उदाहरण आहे. स्फोट वृक्षाचं प्रतीक दीर्घायुष्य, धैर्य आणि अखंड सौभाग्याचं प्रतीक म्हणून स्फोट वृक्षाची पूजा केली जाते. आजही सावित्रीचा हा आदर्श स्त्रियांसाठी एक प्रेरणास्थान आहे. चला तर श्रोत्यांनो ऐकूयात एक गीत.

जर सोचलो अशा बऱ्याच काही कथा आपल्याला नवीन प्रेरणा देतात. त्यापैकी एक म्हणजे राम सीता कथा, कृष्णा अर्जुन संवाद, नर दमयंतीची कथा, भक्त प्रल्हाद कथा, गंगा अवतरण अशा बऱ्याच कथा आहेत. त्यापैकी एक कथा म्हणजे नल दमयंती. निषद देशाचा राजा हा देखणा, शूर, उदार आणि रथचालनात अद्वितीय होता. विदर्भ देशाचा राजा भीमाची कन्या दमयंती ही साक्षात लक्ष्मीप्रमाणे सुंदर आणि सद्गुणी होती. एकदा नलाने पकडलेल्या हंसाने दमयंतीला नलाच्या गुणांची माहिती दिली. त्या संदेशामुळे दोघे एकमेकांवर प्रेम करू लागले. दमयंतीच्या स्वयंवरात देवताही आले होते, पण दमयंतीने नलालाच पती म्हणून निवडलं. कली दैत्याने नलाला जुगारात फसवलं, नलाने राज्य गमवलं आणि वनवास पत्करावा लागला. राजेमुळे नलाने दमयंतीला सोडलं, पण दमयंतीने निष्ठा सोडली नाही. ती आपल्या पतीच्या शोधात व्याकुळ झाली, तरी तिचा विश्वास कधी डळमळला नाही. नलाने रथ चालक म्हणून कौशल्य मिळवलं. दमयंतीने युक्तीने त्याला ओळखलं. अखेरीस दोघे पुन्हा एकत्र आले आणि नलाने राज्यपद मिळवलं. तर श्रोत्यांनो, निष्ठा आणि प्रेम हे केव्हाही असफल होत नाही, त्याच्यामध्ये सफलता ही जडलेलीच असते.

0: प्रिय श्रोत्यांनो, आज आपण ऐकली निषद देशाचा राजा नल आणि विदर्भ कन्या दमयंती यांची अमर कथा। संकट कितीही मोठं असलं तरी प्रेम, निष्ठा आणि श्रद्धा याची ताकद सर्वांवर विजय मिळवते हे या कथेतून स्पष्ट होतं। नल दमयंती ही गाथा आपल्याला शिकवते की जीवनात संकटे तात्पुरती असतात, पण विश्वास आणि प्रेम कायम टिकतात। आपल्या जीवनात ही प्रेरणा घेऊन आपण पुढे जाऊया। मी आरजे संजय रेडिओ पुणेरी आवाज वरून तुमचा निरोप घेतो। पुन्हा भेटूया एका नव्या कार्यक्रमात एका नव्या प्रेरणास्वर। आनंदी रहा, आनंद लुटा। चला तर मग ऐकूया एक सुंदर
1: मननचे मनोबल तक, आस्था से अस्तित्व तक। पुणेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियां बांटो।